स्वधर्म कर्मी मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नवे सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान नस्तासीण जन्म वृत्य चुकेना सद्गुरु वीण का ज्ञान नाही सद्गुरु वीण ज्ञान काही सर्वथा होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणवनी सद्गुरूची पाऊले सदृढ धरावी जयास वाटे देव पहावा तेणे सत्संग धरावा सत्संगे वीण देवाधिदेवा पाविजेत नाही नाना साधने बापुडी सद्गुरु वीण करीती वेळी गुरुकृपे वीण कुडगुडी व्यर्थची होती कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने गोरांजने धूम्रपाने साधिती पंचाग्ने गुरुनामाच्या या महिमेमध्ये सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती कधी होणार नाही असं समर्थ सांगतायत आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही ते अज्ञानी प्राणी जन्ममृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातात मोक्षासाठी ज्ञानविरही जे जे उपाय केले जातात ते जन्मालाच कारण ठरतात ना म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंची पावले सुदृढ धरावी ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्याने सत्संग धरावा सत्संगाशिवाय देवाधिदेवाची प्राप्ती होतच नाही अज्ञानी माणसे बिचारी सद्गुरूशिवाय नाना साधने करतात पण सद्गुरू कृपानं लाभल्यामुळे व्यर्थच दुःखी कष्टी होतात कुणी माघ स्नान करतात कार्तिक स्नान करतात अथवा नानाव्रते उद्यापने करतात अत्यंत निरनिळ्या प्रकारच्या साधनांनी तप करून म्हणा किंवा शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट देऊन भगवंताला प्रसन्न करून घेऊ पाहतात कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने गोरांजने धूम्रपाने साधिती पंचाग्नी

श्रोते हो, आपण श्रवण करत आहोत दशक पाचवा मंत्रांचा आणि समास पहिला गुरुनिश्चय नावाचा. हरिकथा पुराण श्रवण आदरे करीती निरूपण सर्व तीर्थे परम कठिण फिरती प्राणी झळफळीत देवतार्चने स्नाने संध्या दर्भासने टिळे माळा गोपीचंदने ठसे श्रीमुद्रांचे अर्घ्यपात्रे संपुष्ट गोकर्णी मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे नाना प्रकारची उपकरणे साहित्य शोभा घंटा घणघणा वाजती स्तोत्रे स्तवने आणि स्तुती आसने मुद्रा ध्याने करीती प्रदक्षिणा नमस्कार पंचायत्न पूजा केली मृतिकेची लिंगेला खोली बेले नारी केळे भरिली संपूर्ण सांगपूजा उपोषणे निष्ठानेम परमसायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी. समर्थ सांगतायत की कुणी हरिकथा पुराण श्रवण करतात तर कुणी आदराने अध्यात्माचं निरूपण करतात तर कित्येक लोक अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थांच्या ठिकाणी यात्रा करत हिंडतात. कुणी झळफळीत देवतार्चने दर्भासने टिळे माळा गोपीचंदनांचे टिळे आणि श्रीमुद्रांचे ठसे इत्यादी कर्मकांडात बुडून जातात. काही लोक प्रयत्नपूर्वक अर्घ्यपात्र संपुष्ट तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेली देवतांची यंत्र त्यांचे मंत्र तसेच नाना प्रकारची उपकरणं वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यात समाधान मानतात. तसेच काही लोक देवळातील घंटा घणाघणा वाजवतात स्तोत्र स्तवने स्तुती तसेच निर्णाळ्या योगासने मुद्रा ध्यानधारणा प्रदक्षिणा नमस्कार इत्यादी आवडीने करत असतात. असे नाना प्रकारे पूजा अर्चना करून यथासांग पूजा करतात तर काही उपवास करतात कोणी एखादा नियम निष्ठेने चालवतात आणि या सर्व कर्मांसाठी हे सर्व अत्यंत कष्ट सुचतात. उपोषणे निष्ठानेम परमसायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी. परंतु हे सर्व कशासाठी श्रवण करूया या गीतानंतर.

यत्नादीक कर्मे केले हृदयी फळाशा कल्पिली आपणे इच्छेने आपले इच्छेने घेतली सुती जन्मांचे करुणी नाना सायास केला 14 विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकास वळल्या जरी तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथान घडे स्वहित येमे पुरीचा अनर्थ चुकेना येणे जव नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती गुरुकृपेवीन अधोगती गर्भवास चुकेना ध्यानधारणा मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन सकळे ही फूल ब्रह्मज्ञान जव ते प्राप्त नाही सद्गुरु कृपा न जुळे आणि भलतीच कडे वावडे जैसे आंधळे चाचरून पडे गारी आणि गदधरा जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होई सद्गुरूंविषयी सांगताना श्री समर्थ सांगतायत की यज्ञाधिक कर्म केली आणि अंतकरणात जर फळाशा धरली तर आपल्या इच्छेने ते जणू पुढील जन्माचा विसर घेतला असं घडतं सकर्मामुळे त्यांचे कर्म हा पुढील जन्माचा प्रारंभ ठरतो समजा खूप कष्ट करून 14 विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना यथावकाश रुद्धिसिद्धी प्राप्त जरी झाल्या तरी सद्गुरु कृपेशिवाय सर्वथा स्वहित साधता येत नाही आणि यमपुरीचा अनर्थही त्यायोगी चुकत नाही जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही ध्यान धारणा मुद्रा आसनं एवढंच नव्हे तर भक्ती भाव भजन हे सर्व ब्रह्मज्ञान तोपर्यंत होत नाही जोपर्यंत ते व्यर्थच समजावं सद्गुरूशिवाय सद्गुरु कृपा नाही झाली तर साधक भलतीकडेच वावरतो एखादा आंधळ जर दलदलीत फसतो अशी त्या प्रकारे साधकाची स्थिती सद्गुरूशिवाय नेत्रात अंजन घातलं जमिनीतलं गुप्त म्हणजे नेत्रात अंजन घातलं की जमिनीतलं गुप्त द्रव्य दृष्टीच्याप्रमाणे पडतं त्याप्रमाणे सद्गुरु वचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पडतो

सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही। सद्गुरुचेनी अभयंकरे प्रकट होई जे ईश्वरे, संसार दुःखे अपारे नासून जाते। मागे झाले थोर थोर संत महंत मुनीश्वर, तयासही ज्ञान विचार, तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचेनी। श्रीरामकृष्ण आदि करुणी अति तत्पर गुरुभजनी, सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले। सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक, तेही सद्गुरुपदी रंक महत्वान चढेती। असो जयाजी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा, सद्गुरुवीण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे। आता सद्गुरु ते कैसे नवे ती इतरा गुरु ऐसे, जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान। त्या सद्गुरुची ओळखन पुढिले समासी निरूपण, बोलिले असे श्रुती श्रवण अनुक्रमे करावे। समर्थ सांगतायत की भगवंताचे अवतारही गुरुभजनी तत्पर होते, तसेच इतर साधू सिद्ध आणि संतांनीही गुरुसेवा केली। सर्वसृष्टीचे चालक जे हरिहर ब्रह्मा आदि मुख्य त्रिदेव, तेही गुरुचिरणी अत्यंत लीन होतात। ज्याला अंतःकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल त्याने सद्गुरु करावा। सद्गुरुशिवाय कल्पांतीही मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही असं समर्थ या समासामध्ये सांगत आहेत। आता सद्गुरु कसे असतात ते समर्थांनी सांगितलंय, ते इतर गुरूंच्यासारखे नसतात। ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते त्यांना सद्गुरु म्हणावं।

0: त्या सद्गुरूंची ओळख
1: समर्थांनी पुढील समासात करून दिलेली आहे आणि सर्व श्रोत्यांनी पुढील समासातील निरूपण श्रवण करावं असं समर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.

वंदन कार्यक्रमात आज आपण दासबोधातील पाचव्या दशकातील पहिल्या समासाचं श्रवण केलं आणि आता 6 वाजता आपण रेनबो फंडे हा कार्यक्रम ऐकणार आहोत. आपणा सर्व श्रोत्यांचा सहभाग आणि त्यातून रंगणार आहे पुढील प्रवास. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकू शकता. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि शरीराला सर्वात जास्त गरज आहे ती अर्थातच पाण्याची. पाणी म्हणजे जीवन आणि याच पाण्यावर आज आपण रेनबो फंडेमध्ये बोलणार आहोत. अर्थातच आज आपल्या रेनबो फंडेच्या पूर्वार्धाला देखील आणि सर्व श्रोत्यांना देखील या गीतांमधून पाण्याची आपल्याला तहान आपण भागवणार आहोत. तर आपण सर्वांनीसुद्धा प्रतिसाद द्यायचा आहे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 4515413 2, 4515413 3, आणि व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657666101. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM ब्रेनबो वाहिनी, आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

0: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
1: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
1: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
3: जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं, तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
0: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: छोट्यांचं मोठं विश्व.

पाणी या विषयाला अनुसरून आज आपल्या रेनबो फंडेतील गीतांची सफर आपण आणि त्याचा आनंद लुटणार आहोत. रवींद्र कुडाळकर सांगत आहेत की वाचवा जल तर सुखी व्हाल कल. जीवन म्हणजे पाणी, त्याची करू नका हानी. आणि घरापासून समाजापर्यंत करूया जल साक्षरता, सिद्ध करूया आपली मानवता. वाहते नळ बंद करा, सत्वर पाणी बचतीसाठी राहू या सदैव सत्वर तत्पर. नाही वाचवले पाणी तर येणार पाण्याची आणीबाणी. उद्याच्या पिढीसाठी वाचवू या पाणी, करू नका पाण्याची मानहानी. खूप छान असं एकाच वेळेस इतके सारे सुविचार रवींद्र कुडाळकर यांनी पाण्याविषयी पाठवलेले आहेत. आणि तसेच अनेकांनी पाण्याविषयी आपल्याला छान छान माहिती पाठवलेली आहे. तर अनिल गावडे सांगत आहेत की आपल्या नावात पण पाणी आहे आणि FM वर तू आलीस की माठातल्या पाण्यासारखे गारगार वाटते. धन्यवाद अनिलजी. परंतु आत्ता जो आपण विषय निवडलेला आहे पाणी म्हणजे जल जीवन, आणि माझं जे नाव आहे पाणिनी त्यामध्ये वेलांटी पाणीला पहिली आहे नीला, त्याच्यामुळे या पाणीचा अर्थ हात असा होतो. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आणि माठातल्या पाण्यासारखं गारगार वाटतंय म्हणालात तर आता माठात मधल्या पाण्यावरच एक की ऐकूया छानसं.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: चित्रा मांडके पुण्याहून आपल्याला व्हॉट्सअपद्वारे कळवत आहेत की पाणी जपून वापरा रे, त्यावरती जग हे अवलंबून सारे, पाणी आहे तर जीवन आहे, जीवन आपले हे बहुमोल आहे, पाण्याचा अपव्यय टाळूया, पाणी आपण सारे जपून वापरूया, अशी छोटीशी कविता चित्रा मांडके यांनी पुण्याहून पाठवली आहे व्हॉट्सअपद्वारे आपल्याला। आणि खूप छान अशी ही कविता आहे पाण्याविषयी। धन्यवाद चित्राजी। ज्योती भोईर बोरली मुरुडहून सांगत आहेत की पाणी एक जीवनशैलीचा आपला स्रोत आहे आणि म्हणूनच आपले हे जीवन जीवन आहे। खूप छान

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशन

0: सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली योर्स.
4: पूर्वी अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये पाणी टंचाई असायची, परंतु आता चित्र बदललं आहे. कारण अनेक संस्थांच्या मदतीने म्हणा आणि गावकऱ्यांनी स्वतः मेहनतीने अत्यंत मेहनत घेऊन पाण्यासाठी प्रयत्न केले आणि आज घराघरामध्ये पाणी आहे. तसेच विवेक नेवाळकर मालवणहून सांगतायत की हॉटेल किंवा लग्न समारंभात पाण्याच्या बाटल्या सहज उचलून थोडंसं पिऊन तशाच ठेवल्या जातात. हे पाहून भविष्यात जलसाक्षरता अभियान राबवण्याची वेळ येणार आहे असे वाटते. विवेक निवाळकरजी यांनी हे विधान जे केलेलं आहे त्यावर विचार करण्याची खरंच गरज आहे. कारण पाण्याचा प्रत्येक थेंब खूप महत्त्वाचा आहे आणि तो अर्थातच जपून वापरला पाहिजे.

श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

पाण्याविषयी आपण आज छान छान गीते आपण श्रवण करत आहोत आणि त्याविषयी बोलताना रवींद्र लक्ष्मीबाई पांडुरंग सरनाईक यांनी सांगितलेलं आहे की पाण्यासाठी 2-3 किलोमीटर पायपीट करून कोरड्या पडलेल्या विहिरीतून अगदी छोट्या छोट्या भांड्यांतून पाणी भरून ती कळशी भरताना पाहून त्यांचं मन विषण्ण होतं आणि दुसरीकडे पाण्याचा वारेमाप वापर होताना दिसतो. हा विरोधाभास थांबवण्यासाठी पाणी वाचवा पाणी चिरवा ही संकल्पना अधिक दृढपणे जनमानसात रुजवण्याची गरज आहे असं त्या सांगतायत. तसेच श्रीपाद जोशी यांनी सांगितलेलं आहे की जमिनीतून विंधन विहिरीद्वारे पाण्याचा वारेमाप उपसा होतो, जिरवण्यासाठी प्रयत्न हवेत, हा काळजीचा विषय आहे. आणि सदानंद शिरसकर हे सांगतायत, सध्या कडक उन्हाळा आहे तरी प्रत्येकाने पक्षी प्राणी यांच्याकरिता खिडकीबाहेर पाणी ठेवावे ही विनंती, कारण पाण्याविना त्यांचा अर्थातच. पूनम यांनी सांगितलं की पाणी असं बाटलीतून खूप वाया जातं, तर तसंच लोक नळ चालू ठेवतात, पाणी वाहून जातं हे पाहून मन खिन्न होतं असं त्या सांगतायत. आणि पक्ष्यांना पाण्याची फार गरज आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी उन्हाळ्यात पाणी पिण्यास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हे यांनी देखील सांगितलेलं आहे. प्रत्येक जीव हा पाण्यावर अवलंबून आहे निसर्गातला, आणि या कडक उन्हाळ्यामध्ये अर्थातच सर्वांना शरीराला आपल्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
4: पाण्याविषयी बोलत असताना फुलचंद सोनवणे यांनी खूप छान अशी मजेशीर प्रतिक्रिया पाठवली आहे। ते म्हणत आहेत की त्यांना तर वाटतंय की घरात बेसिनच नसावं, कारण पाणी मगात घेऊन जेवढं पाणी वाचलं जायचं बेसिनमुळे खूप वाया जातं। खूप छान अशी मजेशीर प्रतिक्रिया आहे। आणि वीना नाडकर्णी हे सांगतायत की पाणी जेव्हा पाटातून झुळझुळ वाहतं तेव्हा डोळ्यांना सुखद गारवा देतं, पण तेच कोरड्या पडलेल्या विहिरी नद्या पाहून डोळे पाझरतात, आणि त्यासाठी झाड लावणं, जोपासणं आणि पाण्याचा अनावश्यक उपसा थांबवणं जरुरी आहे, नाही का? खूपच छान असा संदेश इथे दिलेला आहे वीणाजींनी। हरिश्चंद्र पाटील यांनी छान अशी कविता पाणी वाचवा जीवन वाचवा यावर पाठवली आहे व्हॉट्सअपद्वारे। पाण्याचा एक थेंब जीवन आहे अनमोल, पाणी वाया घालवून जीवन नको मातीमोल। पाण्याविना नाही जीवनाला जराही किंमत, पाणी वाचवण्याशी हीच खरी खरी श्रीमंत। समजून घे रे माणसा पाणी हेच जीवन, नवचैतन्य शरीरास देई जसे अमृत संजीवन। उदार आहे विदाता देतो पाण्यास पिण्यास निर्मल जल, तहान बागते जेव्हा मन होऊन जाते चंचल। नद्या तलाव सागर स्वच्छ असावेत, तिथे जिवंतपणा सजीव नांदावेत। खूप छान अशी ही कविता हरिश्चंद्र पाटील यांनी पाठवलेली आहे। आणि पुढील सुंदर असं गीत ऐकूया

आज पद्म पुरस्कार मालिकेत आपण जाणून घेणार आहोत रविलाल टुडू यांच्याविषयी. रविलाल टुडू हे पश्चिम बंगालमधील एक भारतीय संथाली लेखक आणि संथाली साहित्यातील योगदानासाठी ते ओळखले जातात. त्यांना 2015 साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच यावर्षी त्यांचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पद्मश्री रविलाल टुडू हे सांगतात की प्रत्येक व्यक्तीचं एक ध्येय असलं पाहिजे आणि त्या ध्येयपूर्तीचं स्वप्न त्याच्या आयुष्याचं लक्ष असलं पाहिजे. इतका सुंदर विचार असणारे आपले रविलाल टुडू यांचा भारत सरकार गौरव करणार आहे पद्मश्री पुरस्कार देऊन.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
2: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
3: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
2: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
4: जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांच्या बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं, तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
3: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: छोट्यांचं मोठं विश्व.
0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
5: ठीक 7:10 आपण ऐकू शकता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या.

आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कुंभ उद्योग संघम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषद

0: दिस आयोजन। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले। नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे। या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त परिषदेत अनेक उद्योग समूहांनी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलं। राज्य सरकारनं जायका या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी भागीदारी करण्यास मान्यता दिली असून त्यासाठी 3,708 कोटी रुपयांचं वित्तीय सहाय्य घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली असून जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचारिका विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। अर्थविभागानं यासंदर्भात परिपत्रक काढलं असून येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडता येणार आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल। हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल, तर त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल। ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। भंडारा जिल्ह्यातल्या जेवनाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधल्या यशामुळे या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे। मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं शक्य होत नाही, यामुळे शाळा प्रशासनानं प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे। याविषयी माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लांडगे म्हणाले,
1: प्रवेश परीक्षा घेण्यामागचा उद्देश म्हणजे बाहेरून येणारा जो विद्यार्थ्यांचा लोंढा आहे, पालकांचा जो आशा आहे, ती आशा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत। यामागचं कारण म्हणजे विद्यार्थी संख्या अधिक, वर्गखुल्या सीमित, शिक्षक संख्या सीमित आणि म्हणून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्याचं शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठरलेलं आहे।
0: ग्रामीण भागातील सरकारी शाळा देखील दर्जेदार शिक्षण देऊ शकतात याचं जेवनाळा शाळेनं उदाहरण घालून दिलं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारी हिंदी भाषेची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. येत्या 28 जूनला ही परीक्षा होणार होती, मात्र विविध स्तरांवरून झालेल्या तीव्र विरोधानंतर शासनानं हा निर्णय मागे घेतला आहे. 1976 नियमावलीनुसार घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची आजच्या काळात गरज आहे का याचा पुनर्विचार करताना त्या नियमावलीतील तरतुदींचीही सखोल पडताळणी केली जाईल असंही सामंत यांनी म्हटलं आहे. पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या उद्देशानं कोहिनूर कट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष सहयोगानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या निमंत्रितांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन काल संध्याकाळी परिषदेच्या सभागृहामध्ये झालं. पुढील अनेक वर्षांचं सांस्कृतिक वेधपत्र अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दृष्टीनं याचं विशेष महत्व आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर गोवम देगलूरकर आणि इतर मान्यवर उद्घाटनावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या संयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले,
1: या सगळ्या 2 दिवसाच्या परिषदेनंतर आमचा प्रयत्न असा एक व्हिजन डॉक्युमेंट या सगळ्याचं तयार करावा जी सुरुवात असेल तेवढे

0: ठिकाणी होतात मोठे, पण त्यांना मदत करण्याकरता कॉर्पोरेशन मध्ये कुठलीही पॉलिसी नाही. तो एक मोठा महोत्सव करायचा तर या ठिकाणी अनेक ऑर्गनायझर्स पण मला दिसत आहेत की जे स्वतःच्या ताकदीवर आणि गोयलांसारख्या अनेक या ठिकाणी प्रायोजक आहेत, तर ते सर्वजण या ठिकाणी आपापल्या परीने सहाय्य करतात आणि ते महोत्सव साकारले जातात, ज्याचं जगाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं.
1: महापालिका क्षेत्रात असलेल्या राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदिवे या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्यानं आगामी काळात एमआयडीसीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. औद्योगिक वसाहतींमधून मिळणारा कर या निर्णयानंतर औद्योगिक वसाहत वसूल करेल आणि त्यातून औद्योगिक वसाहतीच पायाभूत सुविधा पुरवेल, त्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाईल असंही सामंत यांनी सांगितलं. नाशिकमधील TCS प्रकरणात नियुक्त केलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे. रहाटकर यांनी काल नाशिक इथं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली. बंदूक खराब प्रकरण आणि TCS प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं पोलीस यंत्रणेला तपासाकरता अजून वेळ देणं आवश्यक असल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं जिल्ह्यातलं पहिलं महसुली गाव ठरलं आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला हे यश आलं आहे. दरम्यान राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक वाढल्यानं पेट्रोल डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मिरज इथल्या डेपो व्यवस्थापकांना नियमित पुरवठ्याचे निर्देश दिले आहेत. इंधन टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन धोडमिसे यांनी केलं आहे. केंद्र सरकारनं हरभरा खरेदीची मुदत 29 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे निर्धारित कालावधीत विक्री करू न शकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान तूर खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदीनंतर मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरालगतच्या बाह्यवळण मार्गावर काल मालगाडीच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. गुजरातहून सिमेंट भरून आल्यानंतर मालगाडी रिकामी करण्यापूर्वी ते टायरची तपासणी करत होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं काल सोलापूर इथं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. पवार यांचे हे शुभशकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापूरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: आजची रात्र व्हायोलिन वादनाने खूप छान अशी रंगणार आहे, तर सर्व श्रोत्यांनी जरूर यायचं आहे, अगदी चुकवू नये अशी ही मैफल आहे।

0: ठीक 7:30 वाजता आता आपण ऐकणार आहोत एक प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि अस्वस्थ जगात आपण यश मोजतो ते पद पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण कधी थांबून स्वतःला विचारतो का की खरं यश म्हणजे काय? मनुष्याला खरोखर मुक्ती कशातून हवी आहे? आणि दुःख हे अपरिहार्य आहे की आपण नकळत स्वीकारलेली मानसिक साखळी? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या आयुष्याच्या मुळाशी जाऊन विचारायला लावतात. आय आय एम अहमदाबादचे पदवीधर, माजी आय एस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. उज्ज्वल उके सर यांचा प्रवास ज्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांनी ते शिखर सोडून आतल्या हिमालयाकडे वाटचाल केली. आय एस अधिकारी म्हणून सार्वजनिक धोरणे घडवणारे उके सर आज ओटू द शेर्पा या नावाने मनाच्या अंतर्गत प्रशासनालाच प्रश्न विचारतात. त्यांनी विकसित केलेली माहोपेक्षा म्हणजेच महान त्याग अर्थात महान क्षमा ही कोणती धर्म परंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर स्वतःच्या अनुभवातून उलगडलेली चेतनेची शिस्त आहे. आज ते आपल्यासोबत या प्रवासाविषयी, दुःखाच्या मुळाविषयी आणि अंतर्मुक्तीच्या शक्यतेविषयी संवाद साधणार आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात.
2: नमस्कार.

0: नमस्कार
1: नमस्कार.
0: ओके सर, माहोपेक्षा हा शब्द जरा वेगळा आहे, त्यामुळे या शब्दाचा अर्थ तुमच्याकडून आम्हाला आधी ऐकायचा आहे.
1: भारताचे ध्वज, आमचा तिरंगा, त्याच्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये 24 स्पोक्स आहेत. त्याच्यापैकी एक स्पोक आहे महोपेक्षा, त्याला आम्ही म्हणतो द ग्रेट फॉरगिवनेस, म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा.
0: वा,
1: म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की क्षमा हे इतरांसाठी तर हवीच असे, पण स्वतःसाठी स्वतःला क्षमा करणे सर्वात महत्वपूर्ण आहे, सर्वात जरुरी आहे.
0: बरोबर. मग तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे आधी सगळ्यात महत्वाचं याची सुरुवात कुठनं होते?
1: सुरुवात होते जसं तुम्हाला गाडी चालवण्याचं शिकायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला शिक्षक काय सांगतो, हा स्टेअरिंग आहे, हा ऍक्सिलेटर आहे, हा ब्रेक आहे आणि ह्या गिअर आहे, ह्याप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. बरोबर आहे ना?
0: अगदी.
1: सुरुवात असते स्वतःला जाणून घेण्याची, माझे शरीर मध्ये काय आहे, माझ्या मनात काय आहे, हे पूर्ण प्रकरण जे आम्हाला आम्ही जे आयुष्य म्हणतो हे चालते कसं.
0: बरोबर.
1: हा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःला जाणून घेणे, बायोलॉजिकली अवयव काय आहेत आणि मेंदू कसं काम करतो, त्याचे काय काय भाग आहेत, मनामध्ये चेतन मन अचेतन मन ते कंट्रोल करतात आणि हे जाणवणं हे सुरुवात आहे.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा हे अवयव कळले त्याच्यानंतर त्याचा कसं वापर करायचा आहे ते आम्ही शिकवतो.
2: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. आमच्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके, IIM अहमदाबाद, माजी IAS. तुमची अंतर्मुक्तीची सुरुवात इथूनच.
0: तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे चेतन मन आणि अचेतन मन या दोन शब्दाबद्दल मला उत्सुकता आहे, या दोन शब्दांबद्दल अधिक सांगू शकाल का?
1: फार सोपं आहे. चेतन मन, जर श्रोता मला ऐकत आहे म्हणजे ते चेतनावस्थात आहे.
0: बरोबर.
1: झोपलेला माणूस सध्या तरी मला ऐकू शकत नाही, जेव्हा तो उठेल त्याच्यानंतर तो ऐकू शकतो.
0: बरोबर.
1: तसेच हे पंचेंद्रिय आम्हाला जी माहिती देतात, म्हणजे तुमचा शर्ट हा चेकचा प्रिंट आहे, किंवा जे मी ऐकतो आहे, किंवा जे मी टच करतो आहे, हे जे पंचेंद्रिय मला माहिती देतात हे सगळं चेतन मन कडे जातो.
0: बरोबर.
1: आणि हे चेतन मन फक्त चेतनावस्थेत काम करतो, झोपलेल्या अवस्थेत करत नाही. तर हे झालं भाग चेतन मनाचा. अचेतन मन, तुम्ही झोपलेले जरी असतील तरीही हृदय गती सुरू असते, रक्त वर खाली जात असतो, तसेच तुमची पाचन क्रिया सुरू असते. तर हे सगळं जे तुमचे पेशी आहेत, प्रत्येक 33 ट्रिलियन पेशी, प्रत्येक पेशीला कंट्रोल करणारा हा अचेतन मन आहे.
0: बरोबर.
1: चेतन मन रात्री झोपतो आणि सकाळी उठतो. अचेतन मन एकदा जागला आहे आणि एकदाच झोपणार.
0: बरोबर आहे.
1: आणि तो कधी झोपत नाही, कारण तुमची हृदय सुरू आहे, तुमची सगळं क्रिया सुरू आहे. तर हे दोघांचे जे आहे त्यांचे रिलेशन, आम्ही याला संज्ञा देतो जसं राम आणि हनुमान. राम हा चेतन मन आहे, तो निर्णय घेतो, तो माहिती घेतो आणि हनुमानाला तो आदेश देतो की हे बघा असं करावं. आणि हनुमान म्हणतो जो आज्ञा, आणि त्याप्रमाणे तो रामाची प्रत्येक आज्ञाला सत्यवचन करू बघतो. बरोबर आहे ना?
0: अगदी बरोबर.
1: तसेच अचेतन मन हनुमानासारखं खूप शक्तिशाली आहे.
0: बरोबर.
1: पण नियंत्रण आहे चेतन मन, ज्याला आम्ही राम म्हणतो.
0: बरोबर. अगदी. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हा माणसाच्या आयुष्याचा प्रवास आहे
1: जी,
0: ज्याच्यात चेतन मन आणि अचेतन मन यांचा फार प्रमुख वाटा आहे
1: जी.
0: पण मग जेव्हा माणसाला सुख किंवा दुःख होतं, मग त्याचा या दोन्ही मनांवर कसा परिणाम होतो?
1: सुख आणि दुःख ते फक्त चेतन मन मध्ये असतं.
0: बरं.
1: हनुमानाला तुम्ही कधी हसताना नाही बघणार आणि कधी रडताना नाही बघणार. त्यांना दुःख होत नाही, दुःख होते रामाला. म्हणजे चेतन मनला तुम्ही जेव्हा झोपलेले असतात तुम्हाला दुःख नसतो.
0: बरोबर.

0: आनंद पण नसतो. तुम्ही झोपलेले आहात, पण जेव्हा तुम्ही जागृत अवस्थामध्ये आले, चेतनावस्थामध्ये आले, तेव्हा तुम्हाला दुःख पण असू शकतो, तुम्हाला हास्य पण येऊ शकते, तुम्हाला आनंद पण मिळू शकते. ही सगळं गोष्ट चेतन मनाची आहे.
1: सर, तुम्ही स्वतः IAS सारख्या मोठ्या प्रतिष्ठित शिक्षण घेऊन त्या पदावर असताना, आपण जेव्हा म्हणतो की पद, प्रतिष्ठा, पैसा हे सगळ्याच्या सर्वोच्च पातळीवर असताना तुम्हाला या सगळ्याकडे वळावं असं कसं वाटलं?
0: प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादा क्षण येतो जेव्हा त्याला हे सगळं माया वाटते.
1: हो,
0: त्याला जाणीव होते की ह्याचा काही परिणाम होणार नाही.
1: बरोबर.
0: कारण जे म्हणतात ना, जे तुम्ही बुद्धिबळ खेळतात, बुद्धिबळ किती मोठे वाईट आणि काळे रंगाचे जितके म्हणजे हे असतात खेळाडू, पांढरे आणि काळे रंगाचे, कोणी जिंकला कोणी हरला, शेवटी तुम्ही ते सगळं गोटी घेऊन एकच डब्बेमध्ये बंद करतात. कितीही तुम्ही मोठा पद घेतला, काही घेतला, प्रतिष्ठा घेतली, शेवटी तुम्हाला चिरनिद्रामध्ये जायचेच आहे.
1: अगदी.
0: तर तुम्हाला सर्वात अधिक आनंद कुठे मिळतो? सर्वात अधिक आनंद मिळतो परोपकार मध्ये. जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या लोकांमध्ये आनंद बघतात तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद, खरा आनंद मिळतो. तेव्हा जेव्हा मला कळलं, त्याच्यानंतर मी हे स्प्रेड करायला सुरुवात केली. कारण की मला असं वाटलं की कुठेतरी मलाही एक ज्ञान प्राप्त झालेली आहे, किंवा काही असेल,
1: बरोबर,
0: जे काही सोल्युशन काढले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आणि त्यांच्या आयुष्य जर आनंदित होऊ शकेल, किंवा जर त्यांची सक्सेस करण्याची जी पायरी आहे ती सोपी झाली, किंवा त्यांना कोणतेही त्यांची जे काही ध्येय आहे ते पूर्तता झाली, त्याचे ते आनंद त्यांना जर मिळत असेल, तर का नाही करावा? तर आमच्या महापेक्षामध्ये आम्ही जिंकण्याचे जे काही मार्ग आहेत ते पण सोपे करून देतो. तुमचे शरीर त्याच्यामध्ये आजार किंवा दुर्बलता जे काही असेल त्याच्यातून पण आम्ही मुक्तता करण्याचा पण मार्ग देतो. तर एकंदरीत एक सारासार जे हा एक उपाय आहे.
1: बरोबर.
0: आणि एक मार्ग आहे जीवन जगण्याचा.
1: अगदी. श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. आमच्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302. 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके, IIM अहमदाबाद, माजी IAS. तुमची अंतर्मुक्तेची सुरुवात इथूनच. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिलीत जी बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेते. उज्ज्वल उके सर किंवा O2 मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती करणारी. आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला प्रवास नव्यानं सुरू होत असेल. नमस्कार.
0: तुमच्या पण मी खूप आभारी आहे. धन्यवाद.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz. म्युझिकली युअर्स.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
2: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
3: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
2: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
4: जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं, त्याच

0: याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
1: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
2: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: छोट्यांचं मोठं विश्व.
4: नोबेल पुरस्कार प्राप्तकर्ते कवी साहित्यिक रवींद्रनाथजी टागोर यांची आज जयंती. 7 मे 1861 साली या रत्नाचा जन्म झाला, ज्यांच्या काव्य प्रतिभेने संपूर्ण जग उजळून निघालं. रवींद्रनाथ टागोरजी यांनी मातृभाषेत रचलेलं जनगणमन हे गीत निवडलं गेलं भारत देशाचं राष्ट्रगीत म्हणून. किती मोठा बहुमान आहे हा. 1913 गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्यातील मानाचा नोबेल पुरस्कार मिळाला. आज रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त या महान व्यक्तिमत्वाला संपूर्ण भारतवासियांतर्फे त्रिवार वंदन.

शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांती निकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: सप्तसुरांच्या या जादुई आणि अनोख्या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी

नवे नवे आनंद लुटण्यासाठी सर्व श्रोत्यांनी जरूर जरूर यायचंय. आपली ही सांगीतिक मैफिल अशीच सुरू राहणार आहे. हा सांगीतिक प्रवास पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झाला आहे तुम्हा सर्वांच्या साथीने आणि खूप छान असा उत्तरोत्तर रंगत गेला. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आप

ठीक 8 वाजता आपण ऐकू शकता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि ठीक 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकू शकता.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत व्हिएतनाम दरम्यान विविध क्षेत्रातील सामंजस्य करार संपन्न. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबई भेटीवर, संयुक्त व्यापार मंचच्या कार्यक्रमात होणार सहभागी. बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. आसाम तामिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग. आणि देशाच्या विविध भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान काल विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उपकरणांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल देयक प्रणाली तसंच संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्या दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर उभय नेत्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभराच्या कालावधीतच लाम यांनी भारताला राजकीय भेट दिली. यावरून भारत व्हिएतनाम संबंधांना दिलेलं प्राधान्य स्पष्ट होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं. उभय देशातील सामायिक वारसा जिवंत ठेवण्यासाठी व्हिएतनामच्या प्राचीन चंपा

संस्कृतीतील माय सन आणि नाऊ ताऊ या मंदिरांचा जीर्णोद्धार करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलं. या संस्कृतीशी निगडीत हस्तलिखितांचं डिजिटलीकरण होणार असून भावी पिढ्यांसाठी हा वारसा जतन करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही काल संध्याकाळी व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान वाढत्या व्यापक धोरणात्मक भागीदारीमुळे द्विपक्षीय सहकार्याला गती मिळेलच, मात्र प्रदेशातील शांतता आणि समृद्धी राखण्यातही योगदान मिळेल असं मुर्मू म्हणाल्या. दोन्ही देशांदरम्यानच्या सखोल मैत्रीला ऐतिहासिक, नागरी आणि सांस्कृतिक संबंधांची पार्श्वभूमी असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल व्हिएतनामचे समपदस्थ नो वांग तुआन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकीदरम्यान उभय देशातील 10 वर्षांच्या सामरिक भागीदारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून ती अधिक बळकट आणि वृद्धिंगत होत असल्याचं नेत्यांनी नमूद केलं. जागतिक अर्थव्यवस्था, बदलती भूराजकीय आव्हानं या विषयांवर चर्चा करताना लवचिकता आणि स्थिरता वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबईला भेट देणार असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या दिवसाची सुरुवात ते घंटा वाजवून करतील. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन बीजभाषण करतील. उभय देशातील विविध भागधारकांना एकत्र आणत व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींचा शोध घेणं हे या मंचाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर लाम राष्ट्रभवन इथं महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन सहभोजनाचा आस्वाद घेतील. बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळाचे सदस्य पाटणामधल्या गांधी मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभास उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी एनडीएचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित असतील. या शपथविधी सोहळ्याला आज दुपारी 12 सुमारास सुरुवात होईल. आसाममध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल गुवाहाटी इथल्या लोकभवनात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. या राजीनाम्यामुळे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत विद्यमान मंत्रिमंडळानं काळजीवाहू सरकार म्हणून कामकाज सुरू ठेवावं अशी सूचना राज्यपालांनी केली असल्याचं सर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून त्यांनी राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अधिक पाठिंब्याची आवश्यकता असल्यानं टीव्हीके इतर पक्षांच्या संपर्कात आहे. तर काँग्रेस पक्षानं टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसचे 5 आमदार आहेत. काँग्रेसनं नियोजित मुख्यमंत्री विजय यांची भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांची उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या मध्यमग्राम इथं अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. दोहरिया इथं काल रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. चंद्रनाथ यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे पोहोचता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचे चालक बुद्धदेव बेरा हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपल्याला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. जयपूर इथं आयोजित संयुक्त कमांडर परिषदेच्या दुसऱ्या सत्राला आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान उपस्थित राहणार आहेत. नवीन क्षेत्रांमधील लष्करी क्षमता या संकल्पनेवर आधारित ही 2 दिवसीय परिषद ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या दिवशी होत असल्यानं याला विशेष महत्व आहे. ही परिषद सायबर, अवकाश यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधल्या आव्हानांचं मूल्यांकन करण्यासाठी आणि भविष्यासाठी सैन्य दलाच्या क्षमता विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या परिषदेत मंत्रालयात विकसित केलेल्या भविष्यवेधी एप्लिकेशनचं प्रात्यक्षिक, भविष्यातील युद्ध संकल्पना आणि कार्यप्रणाली तसंच धोरणांशी संबंधित नवीन सिद्धांतांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल पारामारिबो इथं सुरानामचे परराष्ट्र मंत्री मेलविन बेउआ यांची भेट घेऊन चर्चा केली आणि दोन्ही देशांदरम्यान संयुक्त आयोगाच्या नवव्या बैठकीत भारतीय आणि सुरिनामच्या शिष्टमंडळानं उभय देशांच्या संबंधांचा सर्वसमावेशक आढावा घेतला. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, संस्कृती आणि परस्पर लोकसंपर्क आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध

सखोल आणि वैविध्यपूर्ण होण्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन जयशंकर यांनी केलं आहे. परस्पर घनिष्ठ लोकसंबंध हा उभय देशांच्या नात्याचा पाया असल्याचंही परराष्ट्र मंत्र्यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे. या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. आखाती प्रदेशातील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनं अमेरिका आणि इराण सामंजस्याच्या निकट पोहोचत असल्याचं चित्र आहे. प्रादेशिक सूत्रांनुसार एका मसुदा करारावर सक्रिय चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक पानी 14 कलमी आराखड्यामुळे व्यापक कराराच्या दिशेनं वाटाघाटींसाठी 30 दिवसांची मुदत मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा आढावा घेत असल्याचं इराणनं म्हटलं आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. मात्र चर्चा अयशस्वी झाल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू होऊ शकते असा इशाराही दिला आहे. दरम्यान इस्रायलच्या सूत्रानुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वाटाघाटींच्या प्रगतीबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. दरम्यान इस्रायलनं बेरूतच्या दक्षिण उपनगरात हिजबुल्लाच्या एका वरिष्ठ कमांडरला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. युद्धविरामानंतर लेबनीज राजधानीतील हा पहिलाच हल्ला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्याच्या संभाव्य मोहिमेचा भाग म्हणून फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा लाल समुद्रात तैनात केला आहे. फ्रान्सच्या लष्करानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात चार्ल्स डी गॉल विमाननाहू जहाजांसह इटली आणि डेन्मार्क यांची प्रत्येक एक युद्धनौका लाल समुद्राच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत. संघर्ष पूर्ण थांबल्यानंतर सुरक्षित वाहतुकीसाठी पायाभरणी करण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटन संयुक्तपणे एका प्रस्तावावर काम करत आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं पंजाब किंग्जला 33 धावांनी पराभूत केलं. सनरायझर्स संघानं 236 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्ज संघाला केवळ 202 धावाच करता आल्या. दिल्लीत 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 त्यागराज मैदानावर आयोजित होणार आहे. स्पर्धेमध्ये 35 अधिक देशातील खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दिल्ली सरकार आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि तसंच आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगडसह अंदमान निकोबार बेटांवर आज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर तामिळनाडू पुदुच्चेरी केरळम सह उर्वरित देशभरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत व्हिएतनाम दरम्यान विविध क्षेत्रातील सामंजस्य करार संपन्न. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबई भेटीवर संयुक्त व्यापार मंचाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. आसाम तामिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आणि देशाच्या विविध भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
0: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौ

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, आसान और सुरक्षित.
2: इंटरनेट बँकिंग,
1: मोबाईल बँकिंग,
2: व्हॉट्सअप बँकिंग,
1: ई KYC,
2: NEFT, RTGS,
1: IMPS,
2: कॉस्मॉस रुपे और वीसा डेबिट कार्ड,
1: UPI जैसे कई सारी डिजिटल सेवाओं का लाभ लेने के लिए आपका अकाउंट कॉस्मॉस बैंक में जरूर होना चाहिए.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल। आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपले स्वागत करते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम केला आहे। राष्ट्रपती मुर्मू यांनी ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधातील भारताच्या ठाम निर्धाराचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे। या मोहिमेच्या यशामागे सशस्त्र दलांचं अद्वितीय शौर्य आणि दृढनिष्ठय असल्याचं राष्ट्रपती म्हणाले। पंतप्रधान मोदी यांनी पहलगाम इथं निष्पाप भारतीयांवर झालेल्या हल्ल्याला सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचं सांगत ऑपरेशन सिंदूरमुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत देशाची कटिबद्धता अधोरेखित झाल्याचं नमूद केलं। तसंच नागरिकांनी सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ सामाजिक माध्यमांवरील प्रोफाईल फोटो बदलण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूर ही भारताची ऐतिहासिक मोहीम असल्याचं सांगत भारतीय सैन्याच्या अचूक कारवाईची आणि पराक्रमाची प्रशंसा केली। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मातृ आणि बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जननी हा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे। प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात जतन आणि निरीक्षण करण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला आहे। या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 1,34,00,000 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे। गर्भावस्थेपूर्व सेवा, प्रसूती, प्रसूतीनंतरची काळजी, नवजात बालकांची देखभाल आणि कुटुंब नियोजन सेवांचा मागोवा घेणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय जोसेफ यांनी आज तामिळनाडूचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली। कालही विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन पक्षाच्या आमदारांची यादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं होतं। सरकार स्थापनेसाठी विजय यांना आणखी आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। दरम्यान व्हीसीके पक्षानं विजय यांना पाठिंबा देण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही। डाव्या पक्षांनीही राज्यपालांकडे सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सरकार स्थापन करण्याची आणि विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे। तंत्रज्ञान विकास मंडळानं स्वदेशी विकसित Type 4 कंपोजिट CNG सिलेंडर उत्पादन आणि व्यापारीकरणासाठी प्रगत उत्पादन सुविधा स्थापन करण्याकरता एका खासगी फर्मसोबत करार केला आहे। या उत्पादन निर्मितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वच्छ ऊर्जा गतिशीलता, कार्बन उत्सर्जन कमी करणं आणि स्वदेशी उत्पादन मजबूत करण्याच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्वाचं पाऊल आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वाहतूक आणि नवीन ऊर्जा क्षेत्रातील प्रगत गॅस साठा प्रणालीमध्ये भारताच्या देशांतर्गत क्षमतांचं बळकटीकरण अपेक्षित आहे। छत्रपती संभाजीनगर इथं उद्या शुक्रवारी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे संकल्प सप्ताहाची सांगता आणि थॅलेसेमिया मुक्तीसाठी पुढील वाटचालीसाठी आरोग्य विभागाचा निर्धार याविषयी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची उपस्थिती असणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील 3 पोल्ट्री फार्मचं ब्लड फ्लूचे नमुने पॉझिटिव्ह आले, त्यामुळे या पोल्ट्री फार्मच्या जवळ असणाऱ्या इतर 6 पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य नष्ट करण्यात आलं आहे। या ठिकाणचे नमुने पुढील तपासासाठी भोपाळला पाठवण्यात आले आहेत। पुणे जिल्ह्यातील बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणी नंदुरबारमध्ये काल कॅन्डल मार्च काढण्यात आला। या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या उद्देशानं केंद्र तसंच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानं सुरू

करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर म्हणजे राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शूटिंग, सायकलिंग आणि अॅथलेटिक्स या खेळांच्या निवड चाचण्या पुण्यातल्या बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या 11 आणि 12 तारखेला तसंच 18 आणि 19 तारखेला घेण्यात येणार आहेत. या निवड प्रक्रियेनंतर अॅथलेटिक्समध्ये 16, सायकलिंगमध्ये 1 आणि शूटिंग या क्रीडा प्रकारामध्ये 10 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी उद्या 8 मे पर्यंत KISCEPUNE@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवण्याचं आवाहन क्रीडा विभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं. अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. दरम्यान स्पर्धेत आज संध्याकाळी लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला की म्हणजे चावचाव सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात

0: आणि मुलाखतीची खास मैफल तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
0: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी। तमिळनाडूमध्ये TVKचे प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट। अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर। आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे। या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते। पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो। या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले। या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेनादलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं। या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। याविषयी ते म्हणाले।
1: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा।
0: बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला। विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली। या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची लोकभवनात दुसऱ्यांदा भेट घेतली। यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर केलं। राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे की नाही हे अद्याप कळू शकलं नाही। तमिळनाडू विधानसभेत TVKनं 234 पैकी 108 जागा जिंकल्या आहेत। बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे। TVKला काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा

दावा आहे, मात्र तरीही ही आघाडी बहुमताचा आकडा गाठू शकली नाही। दरम्यान सत्ता स्थापनेबाबतच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकच्या 40 अधिक आमदारांना पुदुचेरीमधल्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं आहे। हे आमदार कड्डलोर, विलुपुरम, कलकुरीची या जिल्ह्यांमधले आहेत। या रिसॉर्टच्या भोवती पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे। केरळमच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं। पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरममध्ये झाली, पण त्यात मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही। काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत। या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत। काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत। आसामच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी 12 मे रोजी होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील, असं आसामचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी सांगितलं। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड रविवारी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यम ग्राम इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। 4 दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांची गाडी थांबवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। चंद्रनाथ यांच्या गाडीचे चालक बुद्धदेव बेरा हेही गंभीर जखमी झाले आहेत। चंद्रनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। भाजपनं या हत्येला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। तृणमूल काँग्रेसनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे। माकप आणि काँग्रेसनेही हत्येचा निषेध केला आहे। पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी नायब राज्यपाल KKailashnathan यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला। यामुळे पुदुचेरीत नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नायब राज्यपालांनी काल 15वी विधानसभा विसर्जित करण्याचे आदेश दिले। पुदुचेरी विधानसभेच्या 30 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं आहे। यात NR काँग्रेसनं 12, भाजपनं 4, अण्णाद्रमुक आणि लचिया जननायका कच्ची या पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे। कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे। विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं। या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती। या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता। या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्यांचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला, असा आरोप सर्वांवर होता। या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं होतं। व्हिएतनामचे अध्यक्ष तो ला यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली। यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली। दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, तसंच एक व्यावसायिक परिषदेत ते दोन्ही नेते सहभागी होतील। संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवनात भेट घेतील। गेल्या 22 दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमली पदार्थविरोधी मोहिमेच्या अंतर्गत 518 जणांना अटक झाली असून 481 FIR नोंदवण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 24 मालमत्ता जप्त केल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत। ईडीनं आज मोहाली आणि चंदीगडमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले। ग्रेटर मोहाली क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जमीन वापर हस्तांतरणाचा परवाना मिळवताना मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी।
तमिळनाडूमध्ये टीव्ही केचे प्रमुख

विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट. अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: गले हे कभी आना तुम मेरे गले,
1: कभी आना तुम अपनी गली,
0: कभी आना तुम्हें।
2: मराठींची पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत। त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाही आहे माझ्या माहितीत। तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला की म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच, आणि त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात।

0: ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होते. याच अनुषंगाने अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजे 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

0: स्वानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, शुभ दुपार। आपली बरेच दिवसांनी दुपारी भेट झालेली आहे, अर्थातच आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी। आणि मंडळी, मी आहे आपली रेडिओ सखी पूर्वा। श्रोते हो, आज मस्त उन्हाळा, आता आपण सगळेजण छान उन्हाच्या झळांसह एन्जॉय करतो आहे, कारण उन्हाळ्याचा म्हणून जो उत्सव असतो, वसंत उत्सव जो असतो, तो आपल्याला निसर्गामध्ये खूप छान पद्धतीने फळाफुलांनी बहरलेला दिसतो आहे। तर श्रोते हो, तुम्ही मला सांगायचं आहे तुमच्या बालपणीचा उन्हाळा आणि त्याच्या आठवणी, काय आठवणी होत्या तुमच्या उन्हाळ्याच्या, मे महिन्याच्या, आणि एकूणच सुट्टीच्या आठवणी काय होत्या त्या तुम्हाही मला सांगायच्या आहेत। आपला फोन नंबर सगळ्यांना माहितीच आहे, पुन्हा एकदा सांगते 8657-66-1071 आणि 45-15-41-32 आणि 45-15-41-33 02 ह्या STD कोडसह आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा मी आपले नंबर सांगितलेत। जरूर सांगा मला तुमच्या आठवणीतला उन्हाळा, बालपणीचा।

मंडळी, उन्हाळ्याच्या लहानपणीच्या आठवणी तुम्ही सांगता आहात. गणेश जोशी यांचा फोन आला होता आणि ते म्हणाले की आम्हाला बर्फाचे खडे घेऊन जी हातगाडी यायची त्या हातगाडीची आठवण होतीये. त्याचबरोबर दत्तात्रय आडत हे वेळापूर इथून आपल्याला सांगतायत, उन्हाळा आला की परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली की मामाच्या गावाला जायचं, तिथे मामा बाल्याबरोबर शेतात काम करायचं आणि मस्तपैकी विहिरीत पोहायला जायचं, भरपूर पोहायचं, त्यानंतर भरपूर भूक लागायची आणि मस्त जेवायचं. आजीने केलेला स्वयंपाक, तिथली असणारी आंब्याची झाडं, त्यावरच्या सुरपारंब्या आणि रात्री पत्त्यांचे खेळलेले उशिरापर्यंतचे डाव, हे सगळं त्यांना आठवत आहे. श्रोते हो, कमी अधिक फरकानी आपल्या सगळ्यांच्याच आठवणी अशा जवळपास जाणाऱ्या असतात, पण तरीसुद्धा या निमित्ताने आपण त्या आठवणींना उजाळा नक्की देऊया. तेव्हा नक्की मला सांगा तुमच्या लहानपणीच्या आठवणी.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: म्हणजे 2:41 झालेली आहेत आणि तुम्ही मला छान छान आठवणी सांगताय. मिलिंद टिपणीस यांनी सांगितलं की सोसायटीतली मुलं मिळून आम्ही उन्हाच्या वेळी घरातले खेळ आणि उन्ह उतरल्यावर अंगणातले खेळ खेळत असू आणि त्याचबरोबर बाहेरून आम्हाला गोळ्या किंवा चॉकलेट्स जी असायची ती घेऊन दिली जायची, नाही तर आम्ही मुलं मंडळी मिळून साखरेच्या गोळ्या घरीच तयार करायचो. तर अश्विनी बोडके यांनी सांगितलं की सागर गोटे, काचा पाणी असं छान छान खेळ खेळण्यात आमचा बालपणीचा जो काळ आहे तो अतिशय आनंदात आणि उत्साहात गेलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला दीपा पालकर यांनी सांगितलेलं आहे की लहानपणी त्या चौथीत वगैरे असतानाच्या त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आईबरोबर मामाकडे त्या पुण्याला गेल्या होत्या आणि 20-25 जणं लाल परी म्हणजे अर्थातच आपली ST याच्यामध्ये बसून आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन त्यांनी घेऊन आल्या आणि त्यांना आजही ती आठवण फार स्वतःला आनंद देणारी असं त्यांनी सांगितलेलं आहे. किशोर पेडणेकर सांगतात मित्र चालत अथवा ग्रुपने लांब लांब फिरायला जायचं म्हणजे ज्याला आजच्या काळात आपण ट्रेकिंग म्हणतो असं त्यावेळी ते असावं. उन्हाळा आला की कधी एकदा मामाच्या गावी जातोय असं व्हायचं आणि मी आत्ता पण कराड सातारा इथे मामाच्या गावीच आहे आणि उन्हाळा लहानपण म्हटलं की थंडगार गारेगार बर्फाचा गोळा आणि मटका कुल्फी असं आठवतं असं प्रणव शिंदे यांनी सांगितलंय. तर खरंच खूप आंबे खायचे, मासे खायचे आणि भरपूर उन्हाळ्याच्या सुट्ट्या मनमोकळेपणानं एन्जॉय करायच्या. लहानपणी शिक्षकांच्या सोबत उन्हाळ्याला ते देवगडला गेले होते मंगेश म्हात्रे, तेव्हा त्यांनी ह्या आठवणी त्यांच्या सांगितलेल्या आहेत. तर श्रोते हो, अशा अनेक आठवणी तुम्ही मला सांगता आहात. जास्तीत जास्त श्रोत्यांच्या आठवणी घेण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. पण आपल्याकडे एकीकडे घड्याळाचा काटाही आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कोकणाचा उल्लेख झालेला आहे तर एक छानसं कोकणाच्या प्रवासाचं गाणं ऐकवल्याशिवाय कसं बरं पुढे जाता येईल.

मंडळी, अजूनही आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. तुमच्या आठवणी मला नक्की सांगायच्या आहेत. मी जास्तीत जास्त आठवणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: मंडळी आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। चला दोस्त हो बोलू काही। तुम्ही खूप छान बोलताय, छान छान गप्पा मारताय माझ्याशी आणि मला छान मस्त मेसेजेस करताय, सगळ्यांचे मनापासून आभार। विठ्ठल मसलेकर यांचा ठाण्याहून मेसेज आहे, ते म्हणतात माझं अजोळ शिरवळ तालुका अक्कलकोट इथलं होतं आणि बालपणी उन्हाळ्यात तिथे मी जात असे, वेगवेगळ्या पदार्थांचा ते आस्वाद घेत असत, त्याचप्रमाणे 100 आंब्यांच्या अमराई होती, तेथं सुरफाट्या खेळायचं किंवा या सगळ्या मज्जा करण्यात त्यांचा छान वेळ आनंदात जायचा आणि 71व्या वर्षीसुद्धा त्यांना आज या निमित्तानं आठवण ताजी झाल्याचा निश्चितच आनंद होतो आहे। श्रोतेव, बालपणीचा काळ सुखाचा उगा का म्हटलंय, आपल्याला नक्कीच पुन्हा पुन्हा लहानपणीच्या आठवणी नक्कीच आठवतात आणि आनंद देतात। नाशिक हेत 60-65 वर्षापूर्वी थंड हवेचं ठिकाण, आजही तिथे छान अशी हवा असते आणि प्रौढ वयस्करांना उन्हाळा यावर्षी जरा जास्त आहे असं म्हणत आहे, तसंच मग श्रीपाद जोशी यांचं म्हणणं आहे। पण वसंत व्याख्यानमाला किंवा इतर अनेक व्याख्यानमालांचा किंवा संध्याकाळी छान नदीकाठी असण्याचाही आल्हाद आस्वाद हा श्रीपाद जोशी यांनी आपल्याला घेतलेला सांगितला आहे। त्याचबरोबर शुभलक्ष्मी मस्तकार हे आपल्याला सांगत आहेत, शाळेमध्ये असताना उन्हाळ्यामध्ये खूप मजा करीत असो आणि मित्रमैत्रिणी दुपारच्या वेळी सागर गोटे, त्याचप्रमाणे कॅरम, त्या अशा सगळ्या ज्या उड्या होत्या त्या ते मारत असत, खेळत असत आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी टेकडीवर फिरायला जात असत, झोपाळ्यावर बसण्याचा आनंद असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी लहानपणातल्या आठवण्याचा आत्ताचा आनंद असेल, हे सगळंच खूप छान आणि आनंददायी आहे। श्रोते हो, आपल्याला झोपाळ्याचा उल्लेख झालेला आहे, तर एक छानसं गाणं मी आपल्याला ऐकवते आणि पुढे जाते।

मंडळी, पुढची आठवण एक फार गमतीदार आणि ज्याचं आत्ता फॅशनमध्ये फॅशन वर्ल्डमध्ये जे ट्रेंडिंग आहे, ज्याला आपण ट्विनिंग म्हणतो, अशा पद्धतीचं जुनं जे होतं. गुलाब गायकवाड यांनी सांगितलं आहे, आम्ही लहानपणी मामाच्या गावाला जाऊन आल्यानंतर एकसारख्या रंगाचे कपडे, हे रंगीत कपडे मामा आम्हाला घ्यायचं आणि मग आम्ही आलो की आजूबाजूची लोकं किंवा कुटुंबातली लोकं ही समजून जायची की मुलं मामाच्या गावाला जाऊन आलेली आहेत. बघा, पुन्हा पुन्हा नव्यानं फॅशन्स आपल्याकडे येतात, ते अशाच नाही का. विवान राजपूत यांनी 10 वर्षाचं मी सोलापूरला राहतो होतो, माझं अजोळ कोल्हापूर जिल्ह्यातलं शिरोळ आणि उन्हाळ्यातली मजा म्हणजे विहिरीवर माझे आजोबा कमरेला कॅन बांधून पोहायला शिकवत असत, अशी त्यांनी आम्हाला आठवण सांगितलेली आहे. तर अनेक मंडळींनी अजोळच्या आठवणी ह्या आपल्याला अगदी छान आनंदानं सांगितलेल्या आहेत. वासंती पुरंदरे यांनी सांगितलेलं आहे, आम्ही आमच्या अजोळी म्हणजे सासवडला आमचं शेत होतं, घर होतं, मोठं तुळशी वृंदावन होतं आणि आजूबाजूला बसून आजी आम्हाला जेवायला वाढायची, गप्पा मारायची आणि आम्ही हे सगळं आनंदानं उत्साहानं छानपैकी एन्जॉय करायचो. तर श्रोते हो, अशा अनेकांच्या आठवणी मला सांगितलेल्या आहेत, माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, पण मला वेळेअभावी तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही आहेत, त्याकरता मी दिलगिरी व्यक्त करते. कारण 3 वाजताना आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 3:10 आपली भेट होणारच आहे, अर्थातच सप्तरंगी 7 मध्ये, तेव्हा जरूर ऐका 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो तर राज्यस्तरावर निवड झालेल्यांना नासाचा पाहणी दौरा करण्याची संधी मिळणार। आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय। या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते। पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो। या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हणाले। या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाजमाध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेनादलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं। या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे। लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली। ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले।
1: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन, विल गो ऑन।
0: भारताची हवाई ताकदीचं महत्त्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती म्हणाले। देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। याविषयी ते म्हणाले।
2: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा।
0: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली। जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळेल। याशिवाय उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येईल। बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावर

समारंभात झाला. विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलशीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2026 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्याचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला असा आरोप सर्वांवर होता. या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच एका व्यावसायिक परिषदेत हे दोन्ही नेते सहभागी होतील. संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची लोकभवनात भेट घेतील. पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यम ग्राम इथं गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आज तिघांना अटक केली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. भाजपनं या हत्येला तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तृणमूलनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे. माकप आणि काँग्रेसनंही हत्येचा निषेध केला आहे. नाशिक इथं कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेत 14,000 314 सामंजस्य करार काल झाले. यातून 32,487 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलं असून त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. नाशिक इथं होऊ घातलेल्या देशातल्या पहिल्या आदिवासी उद्योग क्लस्टरसाठीच्या जमिनीचं हस्तांतरणही काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MIDC करण्यात आलं. यामुळे आदिवासी क्षेत्रातल्या औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळेल. नाशिक इथल्या काळाराम मंदिरात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल धर्मध्वज उभारणी सोहळा झाला. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं बाजारपेठ भागात झालेल्या रस्ता अपघातात 3 जण ठार झाले आहेत. भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं नियंत्रण सुटल्यानं एक सायकलस्वार आणि 2 पादचारी यांना धडक बसली. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधल्या 3 पोल्ट्री फार्ममधल्या सुमारे 2.5 लाख कोंबड्या, 9.25 लाख अंडी आणि 28 मेट्रिक टनांहून अधिक पशुखाद्य नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. बर्ड फ्लूमुळे ही कारवाई करण्यात आली. गडचिरोलीतल्या परसवाडी इथं पोलिसांनी एका शेतावर धाड टाकून 27 लाख रुपये किमतीचा 54 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो तर राज्यस्तरावर निवड झालेल्यांना नासाचा पाहणी दौरा करण्याची संधी मिळणार. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: शुभ दुपार श्रोते. 3:11 झालेली आहेत आणि अर्थातच आता कार्यक्रम सुरू करतो आहोत. सप्तरंगी साथ, आपली साथ तर आम्हाला कायमच असते. आपण ऐकता 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. श्रोते हो, आपण चित्रपट किंवा नाटक ह्या विषयावर बोलतो. एक गाणं ऐकवते, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आजच्या चित्रपटाचा नाही वेबसिरीजचा विषय काय आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. 2026 मधली खूप गाजलेली अशी ही वेबसिरीज आहे.

मंडळी सप्तरंगी साथमध्ये आपली भेट झालेली आहे आणि आपण बोलतो आहोत त्या एका वेबसिरीजबद्दल. तुम्हाला लक्षात आलं असेल असं मी म्हटलं होतं, वेबसिरीजचं नाव आहे तस्करी द स्मगलर वेब. याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला एअरपोर्ट आणि कस्टम्स आणि त्या संदर्भातली जी सगळी माहिती असते ती दिली गेलेली आहे. 14 जानेवारी 2026 आपल्याला ही लोकप्रिय वेबसिरीज जी आहे ती भेटीला आली होती. आणि पैसा आणि पैशाभोवती फिरणारी दुनिया ही कशी आहे आणि कशा प्रकारे आपण आपल्या देशाला समृद्ध करण्याकरता कस्टम ड्युटी किंवा ज्याला आपण सीमा शुल्क म्हणतो ते आपण कशा पद्धतीनं वापर दिलं पाहिजे ह्याकरता खरोखरच एक वेगळा आगळा विचार आपल्यासमोर मांडणारी अशी ही वेबसिरीज आहे.

0: मंडळी, आपण तस्करी द स्मगलर वेब याच्याबद्दल बोलतो आहोत आणि ह्यामध्ये प्रमुख भूमिकेत, कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत आपल्याला इम्रान हश्मी दिसतात, तर अमृता खानविलकरसुद्धा त्यांना आपल्याला अत्यंत उत्तम सहाय्यक कलाकार म्हणून काम करताना दिसत आहेत. शरद केळकर अशा दिग्गज मंडळींनी ह्या वेबसिरीजमध्ये काम केलेलं आहे. एकूण 7 भागांची असलेली ही वेबसिरीज आपल्याला नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केलेली दिसते. सस्पेन्स आणि थरार यांनी भरलेली ही वेबसिरीज नक्की पहा. अजूनही ह्याबद्दल सांगणारच आहे, पण आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि त्यानंतर सप्तरंगी 7 मधला आपला हा जो संवाद आहे तो आपण सुरूच ठेवणार आहोत. नक्की ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोता 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी सप्तरंगी साथ कार्यक्रमात आपण भेटलेले आहोत. आणि मी ज्या वेबसिरीजबद्दल बोलते आहे, तस्करी द स्मगलर वेब, याच्यामध्ये एक एअर होस्टेस आणि कस्टम ऑफिसर यांच्यामध्ये खूप छान संवाद होतात. एअर होस्टेसचे भावनिक क्षण त्यामध्ये दाखवलेले आहेत आणि त्याही मार्गानं कसं त्यांना धाकधपाशा दाखवून स्मगलिंग किंवा अवैध मार्गानं सोनं किंवा किमती वस्तू ह्या आणल्या जातात आणि ते रोखण्याकरता कशा पद्धतीने त्यामध्ये अत्यंत सुंदर असं काम केलेलं आहे. आणि त्यातली जी ह्या सगळ्यामधली जी एअरोस्टेस म्हणून काम करणारी प्रिया नावाची जी एक पात्र आहे, ते पात्र संपूर्ण ती जी सिंडिकेट असते त्या सिंडिकेटमध्ये जाऊन त्यांची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊन आणि मग त्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये एक भाग आहे असं दाखवत ती संपूर्ण जो एक सिंडिकेट आहे तो भाग उघडकीस आणते आणि एक महत्त्वाचं असं जे मिशन असतं ते त्यानिमित्तानं छान पद्धतीनं पूर्ण होताना आपल्याला दिसतं. खरोखरच काही गाणी ही आपल्याला कालातीत असलेली दिसतात की पोटापुरता पसा पाहिजे आणि खरंच आहे, तितक्याच आपल्याला पैशाची गरज असते. जास्त झालं तर आपलं वाहून जातं, मातीत जातं, त्यापेक्षा आपण देऊन टाकावं. तर असंच आहे की जे आपल्याजवळ पुरेसं आहे त्याच्यानंतर आपण अधिकचा हव्यास किंवा अट्टाहास करू नये.

उभा जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. कस्टम ऑफिसर्सना जे लोक माहिती देतात त्या माहिती देणाऱ्या लोकांशी होणारे त्यांचे संवाद, त्यांचे विशिष्ट शब्द किंवा त्या वेगळ्या विश्वाकरता वापरल्या जाणाऱ्या काही फेजेस, म्हणजे ज्यांना आपण रॉ किंवा असं म्हणतो तसं, आणखीन एक त्यांची ही एक संघटना असते की जी वर्ल्ड वाईड आपल्याला कस्टम ऑफिसर्सना माहिती देताना दिसते. कोणी किती खरेदी केली आहे, काय केलं आहे, त्याप्रमाणे काय सीमा शुल्क असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला तोंड ओळख का होईना ह्या वेबसिरीजमध्ये होताना दिसते. आणि खरोखरच अवैध चालणारा व्यवसाय जो आहे तो अत्यंत सक्षमपणे आपल्याला बंद करता येऊ शकतो. प्रामाणिकपणे आपल्याला जर का एखाद्या गोष्टीविषयी काम करायचं असेल आणि आपलं काम किंवा आपली नोकरी ही जर का आपल्याकरता खरोखरच महत्त्वाची आणि तितकीच आपण प्रामाणिकपणे करत असू तर आपल्याला कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते. तर श्रोते हो, अशा ह्या प्रामाणिकपणाच्या बाबतीत सातत्यानं आपल्यासमोर येणारी ही आपल्याला वेबसिरीज दिसून येते. आणि खरोखरच आपण जर का प्रामाणिक असू तर आपल्या प्रामाणिकपणाचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं, यात कोणतीही शंका नाही आहे श्रोते हो. आणि पैशापाठी न धावता आपण खरोखरच एक शांत असं आणि संयमित आयुष्य जगावं, पण तरीसुद्धा पैशापाठी धावणारं हे जग आहे हे दाखवणारी ही वेबसिरीज आहे.

मंडळी एखाद्या वेबसिरीजमध्ये ज्यावेळेला एखादा विषय येतो त्यावेळेला खरोखरच तो विषय आपल्याला अधिकच्या माहितीनुसार येतो किंवा त्याच्यात थोडासा फेरबदल हा झालेला असतो हे जरी आपण मान्य केलं तरीसुद्धा मूळ गाव

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
2: अपने से ऊपर का जो स्टूडेंट है हमसे ज्यादा होशियार है उसको कहो 5-10 मिनट मेरे साथ बैठो, मुझे बताओ मैं ये सोच रहा हूँ ठीक है क्या, तुम करेक्ट करो.
1: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.
3: आकाशवाणी @90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
4: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
3: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
4: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
3: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
5: नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एकदा भेटलेले आहोत 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरती. 6 मे ते 12 मे हा आंतरराष्ट्रीय नर्सिंग किंवा परिचारिका सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तर आज आपण अशाच एका परिचारिकेला भेटणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात.
6: धन्यवाद.
5: 35+ वर्ष ज्यांनी सेवा केली अशा चारुलता जोशी आपल्या बरोबर आहेत. या क्षेत्राविषयी किंवा या क्षेत्रात येणाऱ्या मंडळींची मानसिकता कशी असावी याबद्दल जर आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
6: हो चालेल. साधारणतः ज्या वेळेला आपण नर्सिंग करतो किंवा परिचर्या करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये घाण घुण असे कुठलेही शब्द नाही पाहिजेत, मनामध्ये कुठलेही विचार नाही पाहिजेत आणि आपण आपल्यासमोर एक जिवंत माणूस आहे हे डोक्यासमोर ठेवलं पाहिजे. कारण तो काही कागद नाही की धोळ्यावर ड्रावर उसकडलाय काम केले असं न करता त्या त्या वेळेला तेथे काम झालंच पाहिजे हे फार महत्वाचं आहे त्या ठिकाणी.
5: आणि या क्षेत्राकडे जी मंडळी येऊ पाहत आहेत किंवा जी येत आहेत तर त्यांनी ह्या कामांचे तास किंवा याबरोबर आपलं एक व्यक्तिगत आयुष्य ह्या सगळ्याची सांगड कशी घालता येईल किंवा कशी घातली पाहिजे.
6: सांगड घालायची म्हटल्यानंतर मी माझं मत तर असं आहे की आपण जर हा परिचर्या हे स्वीकारलंय तर आपण त्यावेळेला आपल्याला सांगड घालणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही घरामध्ये असता त्यावेळेस तुम्ही फक्त घराचा विचार करा, त्यावेळेला ड्युटीचा विचार करायचा नाही. ज्यावेळेला तुम्ही ड्युटीवर याल तेव्हा तुम्ही घरातलं सगळं घरातच ठेवायचं आणि तुमच्यासमोर एक असा हे रुग्ण आहे त्याचं पहिलं कर्तव्य आपलं आहे हे लक्षात घ्यायचं.
5: बरोबर, तरच आपण ही गोष्ट अधिक
6: तरच आपण हे दोन्हीवरची हे समजू शकतो करू शकतो.
5: हा, आणि समजा नर्सिंग ह्या क्षेत्राकडे किंवा परिचारिका या क्षेत्राकडे यायचं असेल तर त्याकरताची अभ्यासाच्या पातळीवरती काय तयारी करावी लागते.
6: नाही, खरं म्हणजे तुम्हाला एक म्हणजे आवड पाहिजे पहिली. आता हल्ली तो व्यवसाय म्हणून झालाय हे जरी खरं असलं तरी त्याची आवड पाहिजे. कारण कसं आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर करायचं म्हणून करून चालणार नाही ना. आपल्यासमोर एक असाह्य रुग्ण असतो, त्याचं करायचं असतं, त्याच्या नातेवाईकांच्या काही अपेक्षा असतात आपल्याकडनं, त्यामुळे आपण व्यवस्थित पण हेच आहे. त्याची मानसिक तयारी म्हणजे तुम्हाला कुठलंही घाण वाटली नाही पाहिजे. आपल्यासमोर आहे तो रुग्ण आहे, तो ड्रावर नाहीये.

0: ही पहिली भावना तुमच्या मनामध्ये पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचं बॉडीचा हे जो अभ्यास आहे तो व्यवस्थित शक्यतो आधी झाला तर फार बरं पडतं. हे तर शिकवतातच, परंतु हे जर आधी तुम्हाला कळलं तर खूप सोयीचं पडतं.
1: बर, आणि मग ते करत असताना ज्या वेळेला आपण या क्षेत्रामध्ये येतो तर ते येणं हे सेवा आणि आर्थिक नियोजन, कारण बदलत्या काळानुसार तुम्ही एक म्हणालात की हे बऱ्याचदा आपल्याकडे आता व्यावहारिक क्षेत्र झालेलं आहे, तर तुम्ही ज्या वेळेला सेवा करत होतात किंवा नोकरी करत होतात तर त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्याबद्दल जरा सांगा ना.
0: हो, खूप आहे. त्यावेळेला कसं होतं माहिती का, अगदी सुरुवात जर धरली आपण नर्सिंगची तर त्यावेळेला म्हणजे विधवा पडीता अशा मुली असायच्या की ज्या 24 तास राबू शकत होत्या, पण हळूहळू काळानुरूप बदल होत गेला आणि हा व्यवसाय झाला. आणि व्यवसाय झाल्यानंतर मग तुम्हाला ते करणं गरजेचं आहे असं म्हणून करत बसावंच लागलं आपल्याला. पण कसं गंमत आहे, तुम्ही आता जर गेलात वॉर्डमध्ये तर तुम्हाला असं म्हणून सांगत नाही ना मी हे करणार नाही मी ते करणार नाही. त्यावेळेला आमच्या वेळेला कसं होतं, सर्व काचेचे वगैरे इन्स्ट्रुमेंट असायची त्यामुळे हँडलिंग वगैरे करताना फार व्यवस्थित करावं लागत होतं. आणि आता कसं आहे, आता डिस्पोजेबल सगळं मिळत असल्यामुळे तसा फारसा ताण पडत नाही. कम्प्युटरायझेशन झालंय, ऍडव्हान्स खूप झालंय, त्यामुळे नर्सिंग तर आहेच, त्यात वादच नाहीये. ते बदलणार नाही, करायलाच लागणार, परंतु त्यामध्ये हा बदल झालाय की त्यावेळेला जे काचेचं वगैरे इन्स्ट्रुमेंट आम्हाला हँडल करणार, उदाहरण इंजेक्शनचे सिलिंजेस म्हणा किंवा सलाईन देताना ते सेट म्हणा किंवा तुम्ही जे काही वापरणार असाल ते इन्स्ट्रुमेंट म्हणा, ती हँडल प्रॉपरली करावी लागत होती. आता कसं आहे, डिस्पोज अप असल्यामुळे एक यूज करा तुम्ही थ्रो करू शकता तो बाहेर, दुसरा तुम्हाला घेता येतो, हा मोठा फरक झालेला आहे.
1: आणि त्याची स्वच्छता किंवा त्याचं स्टेरिलायझेशन ही पण खूप एक प्रोसिजर महत्वाची.
0: ऑफकोर्स ऑफकोर्स, प्रश्नच नाही. स्टेरिलायझेशन तर खूपच महत्वाचं आहे. आमच्या वेळेला म्हणजे असे मोठं मोठे स्टेरिलायझेशन असायचं, त्याच्यामध्ये सर्व टाकून बॉईल करून ते काढायचं आणि व्यवस्थित परत लावून ठेवायचं असं होतं. आता म्हणजे कसं आहे, सॅनिटायझेशन असतं, त्याच्यानंतर फोमिकेशन असतं, ह्या गोष्टी बदललेल्या आहेत. स्टेरिलायझेशन तर आहेच, म्हणजे बॉईल करून घेणं हा प्रकार आहे जाऊन, पण आता डिस्पोजेबल आल्यामुळे फारसं कमी लागतं ते करायला.
1: आणि ज्या वेळेला तणावजन्य परिस्थिती निर्माण होते, विशेषतः रुग्ण अत्यावस्थ असतो किंवा खूप त्याची शक्यता ही वाचण्याची कमी असते, त्यावेळेला तुम्ही त्यांच्या नातेवाईकांशी कशा पद्धतीनं संवाद साधला पाहिजे?
0: संवाद म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं समुपदेशन करणं गरजेचं असतं की आहे हे आहे, परंतु आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. आपण सिनेमामधनं वगैरे बोलतो की शेवटी डॉक्टर सांगतात आता देवाकडे जा, कारण शेवटी तो वाचवणारा असतो हे तर 100% आहे, म्हणजे काही त्याला अपवाद नाही.
1: पण त्याच्यातला एक दुवा म्हणून आपण डॉक्टर आणि परिचारिका यांच्याकडे,
0: त्यांना समुपदेशन करणं गरजेचं आहे की तुम्ही काय हे करू नका, टेन्शन घेऊ नका, प्रयत्न चालू आहेत, आपल्याला यश मिळेल, हताश तुम्ही होऊ नका किंवा हातपाय घालू नका, हे त्यांच्याशी बोलणं फार गरजेचं असतं.
1: आणि तो संवाद जर का नीट झाला तर अनेक गोष्टी सुकर होतात का?
0: हो, प्रश्नच नाही. काय अमृतमध्ये कुठल्याच गोष्टी सोंग होत नाही. आता तुम्ही जर अरे हा शब्द नीट वापरला, काय रे असं केलं तर कोणी बोलत नाही, पण अरे कर रा रे, त्यानं लगेच समोरचा माणूस पण थोडस नॉर्मलला येतं. हो की नाही? मग आता मला सांगा, आपण जर त्यांच्या त्या तशा पण त्यांची मानसिक स्थिती चांगली नसतेच, त्या ह्याच्याबद्दल आपण जास्त काहीतरी सांगायला गेलो किंवा अर्धाव्याने बोलायला गेलो ते नॅचरली नाही होत ना. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं भागच आहे कुठल्याही परिस्थितीत.
1: आणि तो एक कामाचाही भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल.
0: कामाचा तर भाग आहेच आहे, परंतु त्यांचं मानसिक संतुलन बिघडून देणं हे फार महत्वाचं आहे.
1: म्हणजे त्यावेळेला तुम्ही आई बहीण कुठल्याही नात्यानं पण त्यांच्याशी बोलत राहावं लागतं,
0: बोलणं गरजेचं आहे. आणि परिचारिका म्हणून सुद्धा बोलायला पाहिजे, कारण त्या सगळ्या ज्या आपल्या आई बहीण वगैरे असतो ते सगळं आपल्यामध्ये असतं ड्युटी करताना.
1: बरोबर,
0: एकदा तो युनिफॉर्म तुम्ही चढवलात ना की त्याच्यामध्ये सर्व आलं.
1: आणि त्यामुळे पेशंट नाही कधी समजवायची वेळ येते का?
0: येते ना, कित्येक वेळ येते. आता थोडंसं मानसिक संतुलन बिघडलेले पेशंट असतात किंवा एखादा पेशंट असा येतो की असाही असो आणि मग नातेवाईक त्याच्याकडे बघत नाही, मग त्यावेळेला त्याला समजवणं गरजेचं असतं की नाही तू बरा होणार आहेस, घरी जायचंय, घरचे लोक तुला समजून घेणार आहेत, असं मला काढून टाक सांगलं की आपल्याला कोण नाहीये वगैरे, हे समजावं लागतंच त्यांना.
1: त्यांच्या केवळ औषधं दिली आणि ते बरे झाले असं
0: नाही. मानसिक औषधं हा मारा झाला, सायकोलॉजिकल त्यांना ट्रीट करणं फार गरजेचं
1: असतं. म्हणजे सेवा हा त्याचा एक मूळ धर्म आहे हे लक्षात घेऊन काम करावं लागतं. आपण श्रोत्यांना चारुलता जोशी एक गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद जो आहे तो आपण असाच सुरू ठेवूया.
0: बरं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
2: अपने से ऊपर का जो स्टूडेंट है, हमसे ज्यादा होशियार है, उसको कहो 5-10 मिनट मेरे साथ बैठो, मुझे बताओ मैं ये सोच रहा हूँ ठीक है क्या, तुम करेक्ट करो.
1: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.
3: मंडळी पुन्हा एकदा आपल्या बरोबर चारुलता जोशी आहेत. नमस्कार, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा.
4: धन्यवाद.
3: तुम्ही 35 वर्ष सेवा केलीत, नोकरी केली, तर त्या दरम्यानचे काही अनुभव आम्हाला सांगाल का?
4: आहेत. जनरली अनुभव म्हणजे काय होतो माहिती का, डॉक्टर ऑर्डर देऊन निघून जातात आणि परिचारिका ही पेशंटच्या किंवा त्याच्या नातेवाईकांच्या तावडी सापडते. तर एक प्रसंग असा झाला की एक बेबी होतं छोट, म्हणजे मी साधारणतः 3rd इयरला वगैरे असेल त्यावेळेला, आणि त्याच्या सलाई लावताना याला त्याला सगळ्याला मदत मीच करत होती. त्यावेळी शिकायचा उल्हास होता ना, त्यामुळे त्याला सगळं मी करत होते, मदत वगैरे करत होते. त्यानंतर 4 दिवसांचे बेबी गेलं, गेल्यानंतर डॉक्टर काय डेथ सर्टिफिकेट वगैरे तयार करतात आणि ते निघून जातात. पुढचं सगळं परिचारिकेला बघावं लागतं. आणि त्यावेळेला आमच्या कसं होतं, डेड हाऊसला ते बॉडी नेऊन ठेवायची, ज्या केबिन मध्ये ठेवली असेल त्याचा केबिन नंबर पुस्तकात एंट्री करायचा वगैरे असं होतं. असंच एक माझ्या नाईटला ते झालं, मग आम्ही तिथे गेलो माझी मैत्रिणी आणि मी. रात्री जायचं असेल तर बरोबर कोणाला तरी घेऊन जावं लागायचं. असं करताना आम्ही गेलो, एंट्री वगैरे केली आणि त्या मुलाचे आजोबा वगैरे तिथेच वस्ते तिथेच राहायचं हॉस्पिटलच्या प्रिमार्सेस मध्ये. तर ते आमच्या मुलाला मारलं म्हणून काठ्या बिठ्या घेऊन आमच्या अंगावर धावून आले.
3: अरे बापरे.
4: अक्षरशः म्हणजे शाळेमध्ये कधीतरी पळण्यामध्ये भाग घेतला असेल तो त्यावेळेला मला उपयोग आला आणि मी धावत पळत पळत येऊन आमच्या इथे आयुर्वेदिक वॉर्ड आहे, तिथे आयुर्वेदिकला सगळे हिंडणारे पेशंट असतात ना, तिथे येऊन मी पडले थोडीशी. म्हणजे आत एक पेशंट होता त्यानं मला ओढून आत वगैरे घेतलं. पण अनुभव म्हणजे मी जवळजवळ 15-1 दिवस मी बोलतच नव्हते, इतकी मी घाबरले होते. 1st इयरलाच
3: हा
4: प्रकार झाला होता.
3: हा म्हणजे अजून सुरुवातच होती, नुकती सुरुवातच होती कामाची.
4: म्हणजे मी मला असं वाटलं की नर्सिंग सोडून द्यावं. मग घरी गेला मी म्हटलं आईला, मला काही जायचं नाही, असं असं इन्सिडेंट होतो, मला नाही जायचं बाबा, बॉडी बिडी पोहोचवायला जाव्या लागतात. पण माझा मोठा भाऊ होता एअरफोर्सला, तो म्हणलाय बघ आता पाय टाकलायस ना, माघारी यायचं नाही. पण त्याच्यानंतर मात्र मग मी रुळले, तसं काही विषय झालं नाही. पण जनरलला कधी काय निघेल असा भरोसा नाही. अगदी म्हणजे रिटायर म्हटल्यानंतर सुद्धा मागचा तुम्हाला कधी कॉल येईल हॉस्पिटलचा सांगता येणार नाही. म्हणजे वर तुम्ही गेला तरच सुटलात, नाही तर नाही, असंच आहे त्याचं. पण खूप 2-4 इन्सिडेंट माझ्या आयुष्यामध्ये आले. म्हणजे मी 3-4 वेळेला कोर्टात पण गेलेली आहे त्याच्यासाठी. नातेवाईकांनी कंप्लेंट केली की जावंच लागायचं ना, केस केली की
3: म्हणजे,
4: त्यामुळे मग ते जावं लागायचं. मग ते पोलिसांचे अनुभव, जज्जांचे अनुभव, भरपूर अनुभव घेतले 35 वर्षांमध्ये.
3: म्हणजे केवळ रुग्णसेवा नाही तर आजूबाजूची ही सेवा आणि त्यानिमित्तानं.
4: अरे बापरे, काय विचारू नका, काय विचारू नका. कारण कसं आहे, साधारण आमचं जनरल हॉस्पिटल असल्यामुळे साधारणतः विलेज मधलेच लोक असतात, त्यांना यातलं काही कळत नाही ना.
3: बरोबर.
4: आणि दुसरं म्हणजे आपणही आता असं वाचतोच की रुग्ण डॉक्टरांमुळे गेला म्हणून हॉस्पिटल तोडमोड करा, त्यांना त्यातलं काही कळत नाही हो.
3: खरं आहे, खरं. आणि त्यामुळे जास्त असतं त्या क्षणी की आपला माणूस गेला आहे.
4: हा, त्यांना एवढंच माहित असतं आमचा माणूस गेला आणि तो ह्यांनी नीट बघितला नाही. काय झालंय वगैरे हे आपलं तळागाळापर्यंत अजून पोहोचलेलंच नाहीये ना.
3: नाही, आणि त्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण ते दुतर्फा होणं ही पण एक काळाची गरज आहे.
4: पण म्हणजे खूप कठीण आहे, कारण आपलं ना व्हास्ट पॉप्युलेशन आहे. तुम्ही कुठे कुठे खेडेगावात जाणार सांगायला सांगा.
3: बरोबर आहे.
4: नाही सांगू शकत ना. आता काय काय ठिकाणी तर बघितलं ना आपण की पेशंटना आणायला सुद्धा येईल, झोळीतनं वगैरे पेशंट पब्लिक सेंटरला वगैरे आणावे लागतात. अजून ही आपली अवस्था आहे, जोपर्यंत बदलत नाहीत ना तोपर्यंत हे अवघड आहे सगळं करत.
3: आणि हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरता प्रयत्न झाले पाहिजेत. आणि तुम्ही सुरुवातीला जसं म्हणाला होतात की हा व्यावसायिक दृष्टिकोन सोडून,
4: व्यवसाय हा जरी असला तरी स्वयंसेवी संस्था ज्या आहेत ना त्यांनी जर हे केलं तर कोणासारखं आहे. हल्ली कुठे एवढं राहिले पूर्वीसारखं असं पण आहे ना थोडंसं.
3: हो, पण काही ठिकाणी फार आशावादी चित्रही आपल्याला दिसतं आणि त्या आशावादातच आपण पुढे जात असतो. कार्यक्रमाच्या आपण ज्यावेळी शेवटाला येतो त्यावेळेला जसं तुम्ही ही एक भीतीदायक आठवण झाली तशी एखादी चांगली आठवणही आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
4: हो हो, चांगली आठवण म्हणजे मी कक्षा क्रमांक 3 ला होते आणि दुधाचे टँकरचा ऍक्सिडेंट झाला आणि एक पेशंट दोन्ही पाय गमावलेला आला होता आमच्याकडे. एक नंबर कॉन्ट्रॅक्टरला घेतला, सिरियस पेशंट साधारणतः आमचा एक नंबरवर असायचा, त्याला घेतला वगैरे. मग त्याच्या बायकोचं त्याचं काहीतरी झालं माहित नाही, तो बरा होत आलेला पुन्हा अनकॉन्शियस झाला. रोज त्याला समुपदेशन करून करून करून तो झाला बरा वगैरे झाला. मग मी आमच्या सोशल वर्करना भेटून वगैरे त्याला ती अपंगांची व्हीलचेअर वगैरे घेऊन दिली त्याला, आणि मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एक दिवस सकाळी सकाळीच 11 वाजता आला आला आणि खुर्चीतनच नमस्कार केला. मी म्हटलं का रे काय झालं, तुला काय सिस्टर तुम्ही मला व्हीलचेअर वगैरे घेऊन दिली, माझं आता खूप चांगलं चाललंय, मी पान टपरी काढली तर तुम्ही याल का उद्घाटनाला. मला खूप आनंद वाटला की चला म्हणजे कोणतरी आपली हे घेत आहे, दाद घेत आहे, सगळेच काय आपल्याला शिव्या घालत नाहीत किंवा कोटात खेचत नाहीत. मला खूप होता
3: आणि नवीन उमेदीनं त्यानं व्यवसाय सुरू केला ही पण एक खूप महत्वाची गोष्ट होती.
4: हो हो अगदी अगदी अगदी
3: म्हणजे पुन्हा
4: त्यावेळेला त्याला मी सांभाळा किंवा माझ्याकडनं देवाने करून घेतलं म्हणा काही का होईना, पण त्याला मी ती गाडी वगैरे घेऊन दिली. कक्ष क्रमांक 3 जो आमचा आर्तोचा आहे तिथे होता तो पेशंट.
3: आणि हे सगळं तुम्ही बोलता
4: आनंदाने आला तो.
3: हे सगळं तुम्ही बोलता ससून हॉस्पिटल पुण्याच्या संदर्भात. म्हणजे किती बोला ना काय सांगत होतात.
4: नाही नाही आमच्याकडे कसं माहिती का लोड खूप असतं, कधी कधी हेअरसाल्ट पण होत असेल नाही म्हणत नाही मी, पण काय असतं का तुम्ही आता हॉस्पिटल आमचं बघितलं की मला माहित नाही, पण 40 पेशंटचं सँक्शन बेड असताना 120-150 पेशंट असतात आणि मुली 2 नाही तर 3 असतात. काम करणं तसं कठीण आहे तुमचं, म्हणजे कॉम्प्युटर हो डिस्पोजेबल हो काय हो तरी अटेन्शन देणं हे तर त्यामध्ये येतच ना शेवटी.
3: बरोबर बरोबर.
4: हा तो फार ड्रॉबॅक आहे. अजून आमच्याकडे पुण्यामध्ये अजून 2 हॉस्पिटल कशी पाहिजेत तसं आम्ही डिमांड पण दिला होता. आता मला रिटायर्ड होऊन 25 वर्ष झाली, त्याच्या अगोदर आम्ही आरोग्य मंत्र्यांना आमच्या युनियनतर्फे डिमांड दिला होता, तर अजून त्याचं काही झालं नाही. त्यामुळे लोड खूप असतो आमच्या हॉस्पिटलवर, ते कमी व्हायला हवं तर जास्तीत जास्त आम्हाला देता येईल परिचर्या.
3: खरंय, आता तुम्ही जो उल्लेख केलात की त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं व्यवसाय सुरू केला पाय गमावलेले असताना सुद्धा, तर एका परीनं आपण त्यांच्या करता आणि त्यांच्या जिद्दी करता आणि त्या जिद्दीतून आपण काय घेतलं पाहिजे ह्याकरता एक गाणं ऐकूया आणि त्याचबरोबर आपला एक छोटासा आणखीन एक संवाद होईल तो आपण नक्कीच पुढे करूया.
4: हो शुअर.

0: मंडळी, आता अगदी शेवटचा एखाद मिनिट आपल्याला चारुलता जोशी यांच्याशी बोलायचं आहे, तर काय सांगाल जाता जाता आमच्या श्रोत्यांना?
1: मी श्रोत्यांना असं सांगेन, श्रोते म्हणा किंवा आमच्या परिचारिका म्हणा किंवा कोणी जे ज्या ज्या त्या फील्डमध्ये असतील, त्यांनी शेवटी असं म्हणावं, गुरुने दिला हा मंत्र वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.
0: खरंय, अगदी मनापासून.

0: तुमचे आभार या निमित्तानं एक वेगळं विश्व आणि तुमचे अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगितलेत.
1: शुअर शुअर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद. श्रोते 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आता आपण बोलणार ठळक घडामोडी पाहूया. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय. या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलाचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते. पहलगामच्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. देशभरातल्या 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाअखेर 114 अंकांची घसरण झाली आणि तो 77,845 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 4 अंकांची घसरण 24,327 अंकांवर बंद झाला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा 107.1 मेगाहर्ट्सवर. ठीक 4 वाजल्यापासून आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम. आणि तत्पूर्वी आजच्या एका आमच्या छान अशा कॉन्सर्टची मी तुम्हाला आठवण करून देणार आहे आणि त्याचबरोबर आपणही नक्कीच त्याचा आस्वाद घेऊ शकता.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: मंडळी, ठीक 4 वाजताना आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू।

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे। ताबारेषा किंवा पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले। देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांनी या आधीही एकमेकांच्या सहाय्याने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केला आहे आणि आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीतही परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी आपल्याला आहे असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं। मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते। मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी उपक्रमाअंतर्गत राज्यातल्या विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेत नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 114 अंकांची घसरण झाली आणि तो 77,845 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 4 अंकांची घसरण नोंदवत 24,327 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर मोहिमेची वर्षपूर्ती. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे शासनाचे निर्देश. ऊस शेतीत नवीन क्रांती घडवून आणणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचा जालना इथं शुभारंभ. आणि धाराशिव जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्यासाठी आरक्षित. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूर मोहिमेला आज 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते. या शब्दात तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलांचं कौतुक केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्व विस्कळीत करण्याच्या प्रयत्नांना या मोहिमेतून जोरदार आणि चोख प्रत्युत्तर दिल्याचं नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात बोलताना दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केलं. या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो. या कामगिरीतून भारतीय सैन्याची तयारी आणि समन्वय दिसून येत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवर ऑपरेशन सिंदूरचं बोधचिन्ह असलेला DP ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीचा अंदाज आला असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढण्याच्या आणि देशाचं सामर्थ्य अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले,
1: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
0: बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. पाटणा इथल्या गांधी मैदानावर राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी 30 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचाही समावेश आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसरबी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार असलेला प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. मात्र हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून त्यांची फसवणूक आणि शैक्षणिक नुकसान करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईत वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयात 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा पाटील यांनी मुंबईत सविस्तर आढावा घेतला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. जालना जिल्ह्यात ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने सुपर 50 AI फार्मर्स या नवीन पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कृषी विभाग आणि फाइंडेबिलिटी सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती अधिक सक्षम करणं हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी अमिषा मित्तल, निवडक शेतकरी तसंच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या 7 पाटबंधारे प्रकल्पांमधला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानाची शक्यता आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या संदर्भात आदेश जारी केले. या 7 प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणी साठा उपलब्ध नसल्यानं अवैध पाणी उपसा होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी तथा IAS अधिकारी अविनाश प्रभाकर पाठक यांना अटक केली आहे. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याअंतर्गत लातूर जिल्हा पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास बीड जिल्हा पोलिसाकडून सुरू आहे. नांदेड इथं ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत 43,48,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमेरिका, कोलंबिया तसंच चीन

0: मधून आणलेल्या शस्त्रांसह देशी तलवारी, खंजीर आदी एकूण 4,796 धारधार शस्त्र यावेळी जप्त करण्यात आली. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडं, संकल्प सप्ताहाची सांगता आणि थॅलेसेमिया मुक्तीसाठी पुढील वाटचालीसाठी आरोग्य विभागाचा निर्धार याविषयी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात डॉक्टर अपर्णा डिकोंडवार यांनी अधिक माहिती दिली.
1: या आजाराविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे व भविष्यात थॅलेसेमिया मुक्त पिढी घडवणे हे या अभियानाचे मुख्य उद्देश आहे. जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील हिमॅटोलॉजी डे केअर सेंटरमध्ये थॅलेसेमिया आजाराच्या निदानासाठी आवश्यक असणाऱ्या तपासण्या, उपचार, समुपदेशन, भौतिक उपचार, रक्त संक्रमण या सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी स्वतःची रक्त तपासणी करून थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र या अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.
0: जालन्याच्या जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचा दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध राहण्याचे निर्देश दिले. कार्यालयीन कामकाजात कोणत्याही खाजगी व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये अशी स्पष्ट सूचनाही मित्तल यांनी दिल्या. लातूर जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्यानं वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लातूर बाभळगाव निटूर ते निलंगा औराद शहाजनी मार्गे जाणाऱ्या या महामार्गावर मोठमोठ्या भेगा, खड्डे आणि तडे पडल्यानं अपघाताचं प्रमाण वाढल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधल्या 3 पोल्ट्री फार्ममधल्या सुमारे 2.5 लाख कोंबड्या, 9.25 लाख अंडी आणि 28 मेट्रिक टनांहून अधिक पशुखाद्य नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. बर्ड फ्ल्यूमुळे ही कारवाई करण्यात आली. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे तिरुपती आणि छपरा जंक्शन दरम्यान विशेष रेल्वेची एक फेरी चालवण्यात येणार आहे. ही रेल्वे आज रात्री 11:55 तिरुपती इथून सुटेल आणि रविवारी सकाळी 7:45 छपरा इथं पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात ही गाडी 12 मे रोजी सकाळी 5:00 छपरा इथून सुटेल आणि गुरुवारी 12:30 तिरुपती इथं पोहोचेल. IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं सायंकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर मोहिमेची वर्षपूर्ती, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. ऊस शेतीत नवीन क्रांती घडवून आणणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचा जालना इथं शुभारंभ आणि धाराशिव जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्यासाठी आरक्षित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंधूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार. बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित इन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. याविषयीचा सविस्तर वृत्तांत आता ऐकूया.
1: ऑपरेशन सिंदूर मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले. दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले. या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित

0: शहा म्हणाले. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं आहे. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. ताबा रेषा आणि पाकिस्तान सोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले.
1: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन, विल गो ऑन.
0: भारताच्या हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल ए के भारती यावेळी म्हणाले.
2: देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले.
3: देश के सभी श्रमिक को ईएसआईसी की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
2: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्रांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येईल. राज्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून पुढच्या 3 वर्षांसाठी ती कार्यरत राहील असं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काल जारी झालेल्या शासन निर्णयात म्हटलं आहे. ही समिती राज्यातील सर्व आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा, पोषण, सिकलसेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेणार आहे. भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं. मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. या दोन देशांनी यापूर्वीही एकमेकांच्या सहाय्यानं वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशातले स्वयंउद्योजक, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातले व्यावसायिक आशियाचं भविष्य घडवतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बौद्ध धर्म हा भारत आणि व्हिएतनाम यांना जोडणारा एक दुवा असून व्हिएतनामी पर्यटकांनी अजंता आणि एलोरा लेण्यांना भेट द्यावी तसंच पर्यटन क्षेत्रात भारताच्या बरोबर काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर हे निकाल पाहता येतील. results.digilocker.gov.in, mahaHSSEBoard.in, SSEresults.mkcl.org आणि mahaHSSEBoard.in. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी आज लातूर पोलिसांनी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. अविनाश पाठक यांच्यावर 2023 घडलेल्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. मार्च 2025 ते एप्रिल 2025 या काळात अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीनं घडलेल्या बनावट नुकसान भरपाईची 154 प्रकरण घडली. या प्रकरणी हे गुन्हे दाखल झाले होते. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट इन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबाद जवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित इन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयात 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 तर सहाय्यक आयुक्त पदाच्या 308 जागा भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुरू केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना थोड्याच वेळात सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हा सामना लखनौत खेळवला जात आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं. अंतिम सामना 31 रोजी अहमदाबाद इथं होईल. सातारा जिल्ह्यात कोरेगाव आणि पाटण तालुक्यातील काही भागात आज दुपारनंतर अवकाळी पावसानं हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात मिरज वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या काही भागात आज पाऊस पडला. हवामान. नागपूर चंद्रपूर यवतमाळ वर्धा गडचिरोली आणि गोंदियामध्ये आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचं अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ईएसआयसी रुग्णालयात सुरुवात. राज्य शिक्षण मंडळाच्या 10 परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार. बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित इन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: लोकल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: घर

आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: अभी हम सबने सुना बहारों फूल बरसाओ, ये खूबसूरत सा गाना फिल्म सूरज से, जिसको गाया था मोहम्मद रफ़ी ने. और इस गाने की फरमाइश की थी प्रमोद चिंचोलकर, विजेंद्र घाटोल, इन दोनों, ये दोनों ही रहते हैं अकोला में, शंकराचार्य तेलंगाना से और दत्तात्रेय आड़त बिलापुर से. इन सभी ने इस खूबसूरत गीत की फरमाइश की थी.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी टीव्हीके पक्षाची भाकपला पाठिंब्याची विनंती। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार। नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी। आणि भारत आणि व्हिएतनाम जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांचं प्रतिपादन। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय। याविषयीचा सविस्तर वृत्तांत आता ऐकूया।
1: ऑपरेशन सिंदूर मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं आहे। पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे। लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली। ताबा रेषा आणि पाकिस्तान सोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले।
2: सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन, विल गो ऑन।
1: भारताच्या हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती यावेळी म्हणाले।
0: देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। याविषयी ते म्हणाले।
3: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा।
0: तमिळगाव वेत्री कळघम पक्षाचे नेते CTR निर्मल कुमार यांनी आज भागपचे तामिळनाडू राज्य सचिव M वीरपांडियन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली। TVK पक्षाला विधानसभा निवडणुकीत 108 जागा मिळाल्या आहेत, तसंच काँग्रेसच्या 5 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे। तरीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी TVKला आणखी 5 आमदारांची गरज आहे, त्यामुळे भाकपकडे पाठिंबा मागितल्याचं निर्मल कुमार यांनी सांगितलं। TVKने दोन्ही डावे पक्ष VCK मुस्लिम लीग यांना पाठिंबा मागितला आहे।

असं ते म्हणाले. रालोआकडेही पाठिंबा मागणार का या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला पक्षाचा तसा कोणताही विचार नाही असं निर्मल कुमार म्हणाले. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरम इथं झाली पण त्यात मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत. या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत. काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला. विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. भारतात राहणाऱ्या 2,860 बांगलादेशींना मायदेशी पाठवण्यासाठी भारत सरकार तयार आहे पण त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी बांगलादेशात प्रलंबित असल्यानं त्यांची पाठवणी पूर्ण झाली नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मायथॉससारख्या AI मॉडेलकडून उद्भवणाऱ्या संभाव्य सायबर धोक्यांपासून बँकांनी तयार राहावं असं आवाहन केंद्रीय वित्त सेवा सचिव M. नागाराजू यांनी केलं आहे. मुंबईत इंडियन बँक असोसिएशनच्या जोखीम व्यवस्थापनावरच्या परिषदेत ते आज बोलत होते. अँथ्रोपिकच्या मायथॉस या AI मॉडेलमध्ये विद्यमान यंत्रणेतल्या त्रुटी शोधण्याची क्षमता आहे. त्यामुळे जगभरातल्या नियामकांनी बँकांसह इतर संस्थांना सावधगिरीचा इशारा दिल्याचं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं. मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. या दोन देशांनी यापूर्वीही एकमेकांच्या सहाय्यानं वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशातले स्वयं उद्योजक, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात व्यावसायिक आशियाचं भवितव्य घडवतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बौद्ध धर्म हा भारत आणि व्हिएतनाम यांना जोडणारा एक दुवा असून व्हिएतनामी पर्यटकांनी अजंठा आणि एलोरा लेण्यांना भेट द्यावी तसंच पर्यटन क्षेत्रात भारताच्या बरोबर काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबईत उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. दक्षिण मुंबईच्या पायधुनी भागात गेल्या महिन्यात एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या विषामुळे झाल्याची माहिती आज पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयेशा आणि झैनब यांच्या विसेराच्या तपासणीत झिंक फॉस्फोरेटचे अंश आढळले. झिंक फॉस्फाईड हे औषध उंदीर आणि घुशी मारण्यासाठी वापरलं जाणारं विषारी रसायन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला रिकव्हर संघानं दक्षिण कोरियावर मात करत विश्वचषक स्टेज 2 पहिलं पदक पटकावलं आहे. दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि कुमकुम मोहोड यांच्या या संघानं दक्षिण कोरियावर 5-1 असा विजय मिळवला. येत्या रविवारी सुवर्णपदकासाठी भारताचा सामना चीनशी होणार आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात

सामना सुरू असून रॉयल चॅलेंजर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 60 षटकात बिनबाद 68 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी TVK पक्षाची भाकपला पाठिंब्याची विनंती. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार. नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी. आणि भारत आणि व्हिएतनाम जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल। आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्यावा.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: प्रार्थना भूपाळ्या पहाटेची मंगल गाणी दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्ज़ FM रेनबो वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन।
2: नमस्कार मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। रोज सकाळी आपली भेट होते आणि आजसुद्धा आपण नेहमीप्रमाणे भेटलेलो आहोत आपल्या वातावरणामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी। खरं तर तुमच्या आमच्या भेटीने ती गोष्ट होतच असते। वंदन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र प्रणय
3: आणि मी तुमची मैत्रीण कल्याणी। प्रणय, रात्रीच्या अंधारानंतर ना जेव्हा सूर्याची पहिली किरण पृथ्वीवरती पडतात तेव्हा ती फक्त उजेड घेऊन येत नाहीत तर ती एक नवा विश्वास नवा आनंद घेऊन येतात। कालचा दिवस कसाही गेलेला असू दे आजची सकाळ आपल्याला एक कोरी पाटी देत असते। या पाटीवरती आपण कुठले रंग भरायचे हे सर्वस्वी आपल्या हातात असतं।
2: अगदी।
3: अनेकदा ना आपण भक्तीचा अर्थ फक्त हात जोडून डोळे मिटून बसण्यापुरता मर्यादित ठेवतो, पण खरी भक्ती ती आहे जी आपल्याला डोळे उघडून या सुंदर जगाकडे सकारात्मकतेने बघायला शिकवते। आजची ही सुरेल सकाळ अशीच एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आली
2: आणि या प्रसन्न वातावरणात चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया एका अशा गीताने ज्याचे सूर थेट आकाशाला गवसणी घालतात।

0: केवढी ही प्रसन्नता आहे ना. हे सूर ऐकले की आतला सारा कोलाहल शांत झाल्यासारखा वाटतो. मगाशी आपण म्हणालो की रोजची सकाळ आपल्याला एक कोरी पाटी देते आणि त्यावर आपण काय लिहायचं हे शेवटी आपण आपलं ठरवत असतो. पण अनेकदा होतं काय ना की आपण या पाटीवरती नकळतपणे काळजी, राग, नैराश्य या सगळ्याचे रंग भरत जातो. मानसशास्त्रामध्ये ना वारंवार एक वापरली जाणारी कथा आहे जी मूळची अमेरिकन आदिवासी संस्कृतीतली एक अत्यंत प्रसिद्ध बोधकथा आहे.
1: बरं,
0: तर तिथे काय होतं, एका म्हाताऱ्या आजोबांनी आपल्या नातवाला जवळ बसवलं आणि ते असं म्हणाले की बाळा, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना कायम दोन लांडग्यांचं युद्ध सुरू असतं. एक लांडगा नकारात्मकतेचा, रागाचा, भीतीचा आणि दुःखाचा असतो, तर दुसरा लांडगा हा आशेचा, शांतीचा, प्रेमाचा आणि सकारात्मकतेचा असतो. नातवाने विचार केला आणि असं विचारलं की
1: आजोबा, मग या युद्धात नक्की जिंकतो कोण?
0: आजोबांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं,
2: तोच लांडगा जिंकतो ज्याला तू रोज खायला घालतोस.
0: किती सोपा आणि थेट विचार आहे ना हा. म्हणजे आपण आपल्या मनाला रोज कोणत्या विचारांचं खाद्य देतो यावर आपलं सुख आणि दुःख अवलंबून आहे. भक्ती आपल्याला दुसरं काहीही न शिकवता फक्त त्या सकारात्मक लांडग्याला म्हणजेच आशेला खायला घालायला शिकवते. स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवून आकाशात झेप घेण्याची ताकद देते. अशीच जगण्याची उमेद जागवणारं हे पुढचं गीत.

0: बौद्ध साहित्यातील अक्कोस सुत्त मध्ये भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातला एक अतिशय मार्मिक प्रसंग आलाय. एकदा भगवान बुद्ध राजगृहातील वेणुवन नावाच्या बागेमध्ये अत्यंत शांतपणे बसले होते. तेव्हा भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण प्रचंड रागामध्ये तिथे आला आणि त्याने काहीही कारण नसताना बुद्धांचा अपमान करण्यास आणि अत्यंत वाईट शब्दास शिव्या देण्यास सुरुवात केली. तो रागाने लालबुंद झाला होता, पण बुद्ध मात्र अत्यंत शांतपणे त्याच्याकडे बघून हसत राहिले. तो ब्राह्मण शिव्या देऊन थकला आणि वैतागून म्हणाला,
1: मी तुम्हाला एवढं वाईट बोलतोय, तुमचा अपमान करतोय, तरी तुम्ही असे शांत कसे?
0: तेव्हा बुद्धांनी अतिशय शांत स्वरात विचारलं,
2: मित्रा मला एक सांग, जर तुझ्या घरी काही पाहुणे आले आणि तू त्यांच्या स्वागतासाठी काही गोडधोड किंवा फळं आणलीस, पण त्या पाहुण्यांनी ती फळं स्वीकारलीच नाहीत, तर ती फळं कोणाकडे राहतील?
0: तो ब्राह्मण सहजपणे म्हणाला,
1: अर्थातच जर त्यांनी ती घेतली नाहीत तर ती माझ्याकडेच राहतील.
0: बुद्ध हसले आणि म्हणाले,
2: अगदी तसंच. आता तू जो राग आणि ज्या शिव्या माझ्यासाठी घेऊन आला होतास त्या मी स्वीकारल्याच नाहीत, त्यामुळे त्या आता तुझ्याकडेच राहिल्या आहेत.
0: दुसऱ्याच्या नकारात्मकतेला आणि रागाला आपल्या मनात जागा न देणं हीच खऱ्या अर्थाने मनशांती आहे. याच शांततेची आणि ईश्वराच्या अमर्याद करुणेची प्रचिती देणारी ही पुढची भावपूर्ण रचना.

0: प्रार्थना भूपाळ्या पहाटेची मंगल गाणी दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन।
1: आपण देवाला अनेक नावांनी हाका मारतो, कुणी दयाघन म्हणतं, कुणी विठ्ठल, कुणी अल्लाह, तर कुणी ख्रिस्त। पण नावापलीकडे जाऊन जेव्हा आपण त्या शक्तीचा विचार करतो तेव्हा जाणवतं की ईश्वरी शक्ती म्हणजे केवळ चमत्कार नाही तर ती एक जाणीव आहे। ती जाणीव जी आपल्याला कठीण प्रसंगातही योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देते। आपल्याकडे अनेकदा देवाला नमस् केले जातात,
2: देवा माझं हे काम होऊ दे, मी तुला पेढे वाटेन।
1: अहो पण खरं सांगा, ज्याने हे संपूर्ण जग निर्माण केलं असं आपण म्हणतो त्याला आपल्या पेढ्यांची खरंच गरज आहे का हो? भक्ती ही देवाशी केलेला व्यापार नाही आहे तर ती एक निखळ प्रार्थना आहे, जिथे आपण देवाकडे फक्त संकटांशी लढण्याचं तेज आणि शुद्ध बुद्धी मागतो।

0: ज्याला शुद्ध बुद्धी लाभली
1: त्याला आयुष्याचा खरा खेळ समजला।
0: खरं तर हे संपूर्ण जग म्हणजे त्या विधात्याने मांडलेला एक सुंदर खेळच आहे। आपण सगळे या रंगमंचावरचे फक्त कलाकार आहोत। जपानमध्ये वाबी साबी नावाची एक खूप सुंदर संकल्पना आहे। वाबी साबी या संकल्पनेचा अर्थ असा

0: की जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते आणि त्या अपूर्णतेतच खरं सौंदर्य दडलेलं असतं. आपण आपल्या आयुष्यात सतत परफेक्शन शोधत असतो. माझं घर परिपूर्ण असावं, माझं काम परिपूर्ण असावं, आणि या नादात आपण जे आहे त्याचा आनंद घ्यायला विसरतो.
1: खरे, भक्ती आपल्याला हेच शिकवते की जसं आहे तसं स्वीकारायला शिका. जो माणूस आपल्या आयुष्यातील चढउतारांना एका खेळासारखा मानतो तो कधीच हरत नाही, कारण खेळामध्ये हरणं किंवा जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर तो खेळ तुम्ही किती मनमुरादपणे खेळलात हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि हा खेळ खेळताना जर ईश्वराची एका निस्सीम श्रद्धेची जोड असेल तर मग भीती कसली. याच अथांग विश्वासाचं रूप असलेलं हे पुढचं गाणं.